ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपला सा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

ज्ञानेश्वर महाराज या अभंगामधून जीविचा जीवलग मायबा पांडुरंग याचं रूप पाहिल्यानंतर जो मनामध्ये आनंद झाला तो आनंद सखीजवळ बोलून प्रगट करत आहेत. आपला आनंद सुद्धा बोलून प्रगट झाल्याशिवाय त्याचं

प्राप्त होते, पण प्राप्त झाल्या कारणाने त्याचं महत्वही आपल्याला कळत नाही. बरं का, वस्तू अमोल असावी आणि त्याचं मोलही आपल्याला कळावं याच्यासारखा आनंद नाही. माऊली म्हणतात की हा पांडुरंग भेटला, त्याचं नाव विठ्ठल आहे, आम्ही माधव म्हणतो, पण हा भेटला म्हणून सोपं आहे असं समजू नका. याच्याकरता युगन युग आम्ही तपश्चर्या केलेली आहे, बहुत सुकृताची जोडी आहे.

पुण्य पोशिली असाधारण याचा तपश्चर्या करे करता सेविले गंगेची तटाके उदास त्याची आज सुकृत असी आली नेणो

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्यांचा जो जीवन प्रवास असतो तोच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास। ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत। मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत, सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत। त्यांचं बी ए प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत। संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: धन्यवाद तुमचे। हॅलो तेरणा।
1: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 मध्ये पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
2: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो। माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं। बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत।
1: अच्छा, फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी इथल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत।
2: नक्कीच नक्कीच।
1: सध्या तुम्ही प्रेझेंटमध्ये आहेत का पास्टमध्ये?
2: मी पास्ट मध्ये आहे। मी रिलेट करतोय की सध्या जे बदल दिसतायत मला आणि मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जे जे होतं माझ्या आजूबाजूला, तर त्यांना मी रिलेट करतोय। बऱ्याच सारे नवीन गोष्टी दिसतायत, बरेच सारे चेंजेस दिसतायत, बरेच सारे ऍडिशन दिसतायत इथे, तर खूप चांगलं वाटतंय। म्हणजे हा जो म्हणजे ही जी फिलिंग आहे नक्की शब्दामध्ये व्यक्त करता न येण्यासारखी आहे, खूप छान वाटतंय।
1: 2003 त्या तुमच्या कालावधीतले बरेचसे लोक पण आठवत असणार, तुमचे फ्रेंड सर्कल आठवत असणार, तुमचे लेक्चर्स आठवत असणार, तो नेमका ती कशी जर्नी होती ते सांगा।
2: सी, आमच्या वेळी असं होतं की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ह्या दोन बॅचेस होत्या ज्या एक सोबत राहायच्या, कारण सिलेबस आणि कोर्स सेम होता, त्यामुळे अप टू बी सगळ्यांचं म्हणजे क्लासेस सेम राहायचे, तर जे मित्रांचं एकदम क्लोज असोसिएशन होतं आमचं। आणि आताही त्यातले बरेचसे मित्र पुण्यामध्ये आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत, बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे। काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत, कनेक्ट मध्ये आहेत, तो एक चांगला भाग आहे।
1: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असा आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात, तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती, तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
2: ओके, सी, ज्यावेळी माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचा रिझल्ट यायचा आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे। तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं। तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे जे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड, सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज। तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर, मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल, सोलापूरचं असेल, तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे, त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं।
1: अच्छा, तुमचा अंबाजोगाईला पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं?
2: येस।
1: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळा कॅम्पस पाहून त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 मध्ये ऍडमिशन झालेलं असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथलं कॅम्पसमध्ये व्हिजिट करून? तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
2: सी त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली. आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला, बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते, म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंग पासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं. तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
1: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 वर्षाचं डायरेक्ट सेकंड इयर पासून, तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये? तुमचं दररोजचं करिक्युलम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर ह्या कशा राहिलेल्या?
2: सी टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
1: ओके.
2: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला. बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
1: मग आता 2003 तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं, किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
2: सी त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता. 2003 इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते. तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, मग त्याच्यासाठी परस्यू केलं, त्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही, मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचंय, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
1: आता हे जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय, तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
2: ओके. तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी माझं थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी 1 वर्ष जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली. त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 वेळा अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
1: ओके.
2: मग त्याच्यानंतर मी कॅटची एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मी बरेच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
1: ओके.
2: तर 2004-2006 माझा हे 2 वर्ष जी होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. 1 वर्ष मी हे प्रिपरेशन मध्ये स्पेंड केली होती, बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग, कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डची जी नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे, एमबीए करायला पाहिजे की नाही, किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं, हे सगळं इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या 1 वर्षामध्ये मी केली. आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं, एमबीए मार्केटिंग केलं आणि 1 वर्ष मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं. 1 वर्ष 3 महिने असेल, तो माझा पहिला जॉब होता. त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो, स्टार्टअप होतो मी त्यावेळी. तर 1.5 वर्ष काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो. ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स, जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात. आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो, म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता. दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल. तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 वर्ष 1 महिन्याचा टेगोटेकमध्ये. 2007 ते 2019 जून मध्ये मी ती कंपनी सोडली. तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो. मी पुण्यामध्ये सुरुवात केली, 5 वर्ष पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर. त्यानंतर मी प्रमोट झालो ऐज अ असिस्टंट मॅनेजर. मी नाशिकला 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा. माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची. त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर. तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली त्यानंतर मी गुजरातला गेलो. मुंबईवरून मी गुजरातला गेलो, तिथे 3.5 वर्ष काम केलं. तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो. त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो, कम्प्लीट रिजन. असं करून मला त्या 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये असा वर्सेटल एक्सपिरियन्स मिळाला ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियाजमध्ये काम करू शकलो. त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली, आता जी म्हटलं शुंक इनटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी. इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे, पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, एमपी आहे, गोवा आहे आणि साऊथ कर्नाटक आहे. तर बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेगुटेक मधला, त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय. आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत, प्रत्येक लोकेशनला टीम आहे.
1: अच्छा, मग आता ही जर्नी जी आहे ती तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात, पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात, त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं, म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं, कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेलं की तुम्ही जे पाहिजे होतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे मिळत गेलं की त्यासाठी पण संघर्ष करावा लागला, तुम्ही काय सांगाल असं?
2: नवीन आता जी स्टुडंट आहेत कॉलेजमध्ये किंवा येणारे जी स्टुडंट आहेत त्यांना मी फक्त एकच मेसेज देऊ इच्छितो की तुमचे बेसिक्स तुम्ही प्लीज क्लिअर करा.
1: ओके,
2: कारण इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट द बेसिक्स. माझं मी फॉर्च्युनेट होतो, मी डिप्लोमाला ज्यावेळी होतो त्यावेळी मला टीचर असे होते की ज्यांनी माझं बेसिक्स क्लिअर केलं. मी त्यानंतर तेरणामध्ये आलो, इथे असे प्रोफेसर्स मिळाले मला ज्यांनी मला बेसिकमध्ये एकदम पक्क केलं. आताच्या जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट आणि फास्ट ह्याच्यामध्ये थोडासा बिलीव्ह करतात ते. तर शॉर्टकट न लावता एज्युकेशनमध्ये बेसिक्स क्लिअर करायला पाहिजेत. ज्यावेळी तुमचे बेसिक्स क्लिअर असतात तुम्ही कुठल्याही लेवलला गेला तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही. आता मी ही जर्नीतून गेलोय, ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला, पण माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्याच स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता, ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये.
1: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
2: अकॅडमिक. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली, खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात, तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: बरं, मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत, म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे, ओव्हरऑल सांगतो मी फक्त इंजिनिअरिंग म्हणून नाही ओव्हरऑल एज्युकेशन बेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्टेज आहे किंवा किती डिसएडव्हान्टेज आहे?
2: डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा जो आहे तो खूप ॲडव्हान्टेज आहे सध्याच्या स्टुडंटना, बिकॉज इन्फॉर्मेशन इज समथिंग जी त्यांना मिळते आता दॅट वॉज नॉट इझिली अव्हेलेबल ड्युरिंग माय टाईम.
1: ओके,
2: म्हणजे 2000 ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट करायचे होते त्यावेळी आम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. जो रिपोर्ट असायचा तो आम्हाला कॅफेमध्ये जाऊन एक तास इंटरनेट घेऊन, ज्यावेळी आम्हाला इंटरनेट सुद्धा ठीकसं वापरता येत नव्हतं तर तो काळ तो होता. आताच्या पिरियडमध्ये मुलांना इंटरनेट इझिली अवेलेबल आहे, ऍक्सेसिबल टू एव्हरी वन, आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम, हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचंय तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता. तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि ते बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
2: डेफिनेटली डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे, बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च. इट्स द बेस्ट.
1: चॅट जीपीटी आलेला आहे, एआय सिस्टीम तर खूप इझी केलेला आहे.
2: येस,
1: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे, हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
2: कुठल्या सिस्टीममुळे?
1: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळे सिस्टीम आलेले आहेत त्याच्यामुळे. ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
2: नाही, सी ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
1: ओके,
2: बट फॉर दॅट टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकल्स मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड, ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती. आता इव्हन दो जी कन्सेप्ट असेल, टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
1: म्हणजे एक मूलमंत्र लक्षात येतोय आतापर्यंतचे तर आपल्या डिस्कशनमधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट केलं करायला हवं.
2: येस,
1: टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
2: येस.
1: अच्छा, तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणला की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल, बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडस.
2: ओके, कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ यू एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर टू टुडेज टाइम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय, त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएस करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉज सपोर्टेड फायनान्शियली ऍज वेल ऍज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
1: त्याच्यामुळे सपोर्ट होता आपल्याला पुढे जाण्यासाठी.
2: डेफिनेटली, कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असेल फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
1: अच्छा अच्छा, आणि सोबत वहिनी पण आज आलेली आहे, तर त्यांच्या बाबतीत पण थोडं सांगा.
2: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे आज. आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो.
1: ओके,
2: डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस घेते डान्सचे.
1: ओके,
2: तर फॅमिलीचा सपोर्ट ऍट द टाइम ऑफ युअर प्रोफेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण कसं होतं की जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वेळच्या वेळी ट्रान्सफर होत गेल्या. म्हणजे आता गेल्या 20 वर्षांमध्ये आफ्टर कॉलेज माझ्या जवळपास एक 5 ते 6 तरी ट्रान्सफर झाले असतील बिकॉज ऑफ प्रोफाईल, जॉब प्रोफाईल. तर त्यामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट होता किंवा माझ्या वाईफनी ज्या प्रकारे घर हँडल केलं, कारण रिलोकेटिंग फ्रॉम वन लोकेशन टू अदर इज डेफिनेटली अ टफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये फॅमिली सफर होते, फॅमिलीला घर ऍडजस्ट करावं लागतं, नवीन जागा, नवीन लोक, आणि मुलांना शाळा ऍडजस्ट करावी लागते नवीन ठिकाणी. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये वाईफचा जो रोल होता दॅट वॉज अ पिवोटल रोल.
1: अच्छा,
2: तर तिने जो सपोर्ट केला तो इट वॉज लाईक रिमार्केबल, लाईक अनडाउटेबल अँड रिमार्केबल सपोर्ट होता तो.
1: बर, आता तुमचं इन फ्युचरमध्ये काय तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्हाला आहे अशा जॉबमध्ये राहायचं आहे की ओन एखादी कंपनी स्थापन करणं असं काही करणं, असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे?
2: ओके, सी टू बी ऑनेस्ट इन दिस क्वेश्चन इज दॅट मला नोकरीच्या फील्डमध्येच राहायचंय, बट नॉट इन द मेकॅनिकल फील्ड. मला पुढे चालून असं आहे की मला टीचिंग फील्डमध्ये यायचंय, कारण माझा आता हा जो एक्सपिरियन्स झालेला आहे, जो 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अजून एक 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, आणि मला त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये यायचंय. एखाद्या तेरणासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जर अपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली वुड लाईक टू बी अन प्रोफेसर इन दिस कॉलेज.
1: हा थोडासा मला वेगळा विषय वाटतो.
2: येस,
1: कारण बरेच जणांचं मी आता बऱ्याचशा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण नंतर त्यांनी कंपनी जॉईन केली आणि त्यांना असं वाटलं की लेक्चरशिपमध्ये जास्त काही नाही असं, किंवा तुम्ही एकदम आता कंपनीमधला असा जॉब प्रोफाईल सोडून टीचिंग असं काही विषय?
2: ह्याच्यासाठी माझा असा दृष्टिकोन आहे की जो एक्सपिरियन्स हवा आहे इंजिनिअरिंग फील्ड, जसं मी म्हटलं की प्रॅक्टिकल आणि थिओरॉटिकल दोन्ही एक्सपिरियन्स हवेत तुम्हाला. कॉलेजमधून जेव्हा आपण पासआउट होतो त्यावेळेला आपल्याकडे थिओरॉटिकल एक्सपिरियन्स खूप अबंडंटली चांगला असतो, बट जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की मशीनिंगमध्ये ज्यावेळेला आपण काम करतो, मशीनवर ज्यावेळी आपण काम करतो किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये ज्यावेळी आपण काम करतो, तो नक्कीच वेगळा असतो. तर थिओरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यावेळी आपण एखाद्या जनरेशनला शेअर करू शकतो, डेफिनेटली त्यांच्यासाठी आपण हा एक चांगला एक्झाम्पल सेट करू शकतो.
1: म्हणजे हे तुमच्याकडे जो आता एक्सपिरियन्सचा जो तुमच्याकडे आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आता न्यू जनरेशनमध्ये.
2: डेफिनेटली, डेफिनेटली.
1: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आला, तुम्हाला सगळ्यात जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत. तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का, मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
2: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं. सगळ्या फेजमधनं आम्ही गेलो. त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा. म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिक्सच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो. मे बी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल. आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मे बी टेक्नॉलॉजीने त्याच्यामध्ये डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल. बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण.
1: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंग मध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं.
2: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये. मला सिंगिंगची आवड होती, बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित. ते आता येते आता
1: गाणे शिकतायत की असं म्हणजे म्हणताय.
2: मी आता प्रोफेशनली पण गाणे म्हणतोय आता.
1: हो का?
2: पुण्यामध्ये मी शोज करतो.
1: हो,
2: बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात.
1: बरं,
2: तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परस्यू करतोय आता. ऍज अ प्रोफेशन मी पण पाहतो याला.
1: गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की हे अचानकच आला असा काय विषय झाला?
2: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं, आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला. लहान असताना मी एक वर्ष शिकलो होतो, बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन, फायनान्शियल कंडिशन मी नाही करू शकलो. त्याला मी कंटिन्यू नाही केलं. नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशनमध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली. डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये डान्सेस व्हायचे, त्याच्यानंतर काही ऍक्ट्स व्हायचे, बट सिंगिंगसाठी असं कधी नाही करता आलं मला. बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय. त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा. मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता.
1: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला, मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जी कला अवगत आहे त्याला, म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये, त्याला असं संधी मिळू शकते आणि ते पुढे जाऊ शकते असा तुमचा अनुभव आहे?
2: नक्कीच नक्कीच. हे आपल्यावरच डिपेंड आहे. आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे.
1: बर,
2: कला जी असते ती समोरचा बघून त्याला अप्रिशिएट करतो नक्कीच. तर तुमच्यात कला असेल, तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे, तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत.
1: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का?
2: आमच्या वर्गात एकच मुलगी होती. प्रोडक्शन मेकॅनिकलचं पॅडलं की मुली नसतात. एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची, बाकी नव्हत्या.
1: अच्छा, नाही तुम्ही वहिनीकडे बघितलं त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुले असतात?
2: ऍब्सोल्युटली. कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता. तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही.
1: बर,
2: असं होतं.
1: अच्छा, मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या, मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती. ती 31 मुलगी होती, मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं. ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात. तर त्यांना पण हा विषय, पण हे कॉलेजमधली जर्नी आहे, त्याचे जे रिमेंबरन्स आहेत, त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या खूप माणसाला चेरिश करतात. म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात. मग असं जर गाण्याची काय आवड असेल, कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अलुमिनियाला विचारायचं की तुम्ही तुम्हाला मग ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत, कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत, कधी तुम्ही डाऊन फील करत असणार, त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे असं आम्ही विचारतो, तसं तुम्हाला काय आहे नेमकं, म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले? कारण तुम्ही तर आता गायक आहात, त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करताय, तर तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल?
2: त्यावेळी उस्मानाबाद मध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती, पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो, गाणी ऐकायचो. त्यावेळी कॅसेट्स होत्या, त्यावेळी तर ऑडिओ कॅसेट्स मध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल, बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात,
1: नवी जुनी सर्व.
2: येस, त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर गाणं
1: नाही की
2: असं फिक्स काही नाहीये.
1: अच्छा, मग तुमचे आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता?
2: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो, मी उदित नारायणची गाणी म्हणतो आणि कुमार सानू.
1: बर,
2: मेजरली किशोर कुमार.
1: अच्छा, ज्यावेळेस तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही?
2: त्यावेळी त्यांनी डान्स केला,
3: डान्स केला होता तुम्ही. बरं, आता आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात, तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या?
2: ओके, कुणासाठी डेडिकेट करायचं?
3: नाही, ते कुणासाठी डेडिकेट, तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता, कुणालाही करू शकता असं काही
2: नाही. माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही, वाईफसाठी एक गाणं डेडिकेट करेल, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है.
3: नाही, असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना.
2: मी म्हणून दाखवतो तुम्हाला.

0: क्या वाटतं?
1: थँक्यू.
0: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असतो, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेला आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कानं तयार झालेत, आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा, तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहे. मग शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचं?
1: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचं.
0: हेच ऐकवायचं आहे. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहेत ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छित आहोत ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
1: डेफिनेटली सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
0: बरोबर आहे. आणि तुम्ही हा जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चालला होता, म्हणजे बेसिक मात्र तुम्ही
1: डेफिनेटली
0: ते परफेक्ट केल्याशिवाय पुढे जाऊ
1: सोडूच नका.
0: येस येस. तर मित्रांनो, हे होते संदेश देशपांडे, जे मूळता राहणारे छत्रपती संभाजीनगर येथील, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली. ते रेडिओ तेरणामध्ये आले. त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा, त्यांचे दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला आहे, त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भावी आयुष्यासाठी ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हणलात की आपल्याला ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण उतरायचं आहे, ज्यावेळेस पण अशा पद्धतीनं आपण उतराल त्यावेळेस परत एकदा या. ती पण जर्नी कशी राहणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करूत. पण आज आपण या ठिकाणी आला त्याने जे सर्व विचार शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: येस डेफिनेटली, थँक्यू सो मच रेडिओ तेरणा, तुमचे आभार. तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली, नवीन मुलांना संदेश सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभेच्छा, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coe usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत, जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतोय का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे। शेतकरी बंधूंना आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का, किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत। मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे। त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे। याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात। एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे, त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता। यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिले ते खूप इंटरेस्टिंग होतं। तो म्हणतोय 1000 रुपये तर मी सहज करू शकतो, दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5000 करू शकतो, तिसऱ्यानं सांगितलं 50000 आणि चौथ्यानं कमालच केली, तो म्हणला मी याचे 5 लाख रुपये करू शकतो। जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती। सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते। पहिला म्हणाला मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो। पुढचा म्हणाला मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो। तिसरा स्पर्धक म्हणाला मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50000 रुपये तरी मिळू शकतात। तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या नाजूक स्प्रिंग्स बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता। मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे। एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमिनी इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे। प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले। जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे। शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत। पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळं व बदललेल्या जीवनशैलीमुळं कमी होत चालली आहे। लोकसंख्या यापुढेही वाढतच राहणार आहे, त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार असून 1947 धरणमा साठलेल्या पाण्यातून 16% शहरी जनतेला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा पुरवठा होत असे। आज मितीला 96% शहरी लोकसंख्येबरोबर 85% ग्रामीण जनतेला हा पुरवठा आपण करत आहोत। तज्ज्ञांच्या मते 2030 वाढलेल्या लोकसंख्येमुळं आजच्या तुलनेत पाण्याची मागणी 40-50% वाढणार आहे। त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या 50-70% पाणी आपल्याकडे ओढून घेणार आहेत. त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्याने कमी होत जाणार आहे. यासाठी उपलब्ध जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त बायोमास निर्मिती करणे आवश्यक ठरणार आहे. कारण शेतीमालाचे बाजारभाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळू शकतं आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणार आहे. यासाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे. कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. बायोमास, ज्याला आपण जैविक वस्तुमान म्हणतो, म्हणजेच वनस्पतीचे मूळ, खोड, फांद्या, पान, फुले, फळे हे सर्व घटक असतात. हे बनवण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न किती बनते हे कसे ठरते, तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते. पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला 50-300 ग्रॅम बायोमास तयार होत असते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त 1 ग्रॅम अन्नद्रव्य. 1 ग्रॅमपासून 200-300 ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव फॅक्टरी असू शकते. वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळं असतं. जसं की 1 ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल, 300 ग्रॅम द्राक्षाचा वेल, 100 ग्रॅम तर आंब्याचे झाड 50 ग्रॅम बायोमास तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्य जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचू शकतात. मुळांभोवती लाभदायक जीवाणू असतात, त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांमधील प्रमाणही ठराविकच असणं गरजेचं आहे. तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठराविक असावं लागतं. आणि हीच आहे पाण्याची बायोमासमधील महत्त्वाची भूमिका. मंडळी, गेली 3 वर्ष पाऊस भरपूर पडत असला तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्ष येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मुबलक पाणी असताना ते आवश्यक इतके वापरायची सवय लागणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने 2 प्रकारात मोजता येऊ शकते. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती बायोमास तयार झाले, प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले, या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त 400 PPM असणं गरजेचं आहे. यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडू शकतं. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयाचे शोषण यावर होत असतो. याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होत असतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीमध्ये. ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते, म्हणजेच पानांच्या शोषणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो. झाडाची पाण्याची गरज या सर्व बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची पाण्याची गरज या सर्व शास्त्रीय बाबी आपण समजून घेतल्या की ड्रॉप आणि क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मिती आणि त्यावरून उत्पादकतेचे पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज हे खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी निर्माण होत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची आपल्याला गरज वर्षानुवर्ष लागत असते. शेतीसाठी असेल, पिण्यासाठी असेल, तर या पाण्याचा जो आपण वापर करतो आहोत तो आपल्या उत्पादकतेवर आणि उत्पन्नावर सरळ परिणाम करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण उत्पन्न वाढीमध्ये कसा करू शकतो यावर आता शेतकरी बांधवांनी लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील सदाबहार गीतं आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. हा कार्यक्रम आपण याच माध्यमातून लोकप्रिय देखील केलेला आहे. मंडळी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रातोरात स्टार होणे हा एक प्रकार समजला जातो जो की अनेकांच्या भाग्यात येतो. जसे की जंजीरने अमिताभ बच्चन यांना रात्रीतून स्टार केलं, राजेश खन्ना यांच्याही बाबतीत आराधनानं तोच प्रकार केला आणि धर्मेंद्र यांचा पत्थर और फूल या चित्रपटानंही एका रात्री त्यांना स्टार केलं. अशाच यादीत बाजीगर या चित्रपटाचं नाव आपणास घ्यावं लागेल. शाहरुख खानला इंडस्ट्रीत याच चित्रपटानं स्थापित केलं. रहस्य रोमांस ॲक्शनचा धमाका बाजीगरमध्ये पाहावयास मिळाला. याच सिनेमाने अँटी हिरो हिंदी चित्रपटसृष्टीला मिळवून दिला. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश थोडक्यात आपण बघणार आहोत. फसवणूक, संपत्ती आणि धोका या त्रिसूत्रीवर हा चित्रपट

श्रोतेहो, बाजीगर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून आले शाहरुख खान, काजोल, शिल्पा शेट्टी, दिलीप ताहिल, अनंत महादेवन, जॉनी लिव्हर आणि राखी गुलजार. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने शाहरुख खानला रुपेरी पडद्यावरचा बादशाह खान बनवलं. काजोल आणि शिल्पाच्या फिल्मी करिअरमधील अतिशय महत्वाचा चित्रपट म्हणून आपल्याला बाजीगर या चित्रपटाकडे पाहावं लागेल. 39व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये बाजीगरसाठी शाहरुखला बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरसाठी शिल्पा शेट्टीची देखील निवड करण्यात आली. या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांचा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये राखी गुलजार यांनी साकारलेली अजयच्या आईची भूमिका ही सुद्धा खूप संस्मरणीय ठरली. एकंदरीत सर्वच कलाकारांचा उत्तम आणि उत्तुंग असा अभिनय आपल्याला बाजीगरच्या माध्यमातून पाहावयास मिळाला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. बाजीगर या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार अनु मलिक यांनी. अनु मलिक यांनी बाजीगरद्वारे जोरदार पुनरागमन केलं आणि हिंदी चित्रपट संगीताचा एक नवा ट्रेंड सुरू झाला. या चित्रपटातून विनोद राठोड असेल, कुमार सानू असतील आणि अलका याज्ञिक यांनी गायनातून कमाल केली. या चित्रपटातील गीतं लिहिली होती गौहर कानपुरी, राणी मलिक, देव कोहली यांनी. गीतं प्रचंड लोकप्रिय ठरली, ती आजही लोकप्रिय आहेत. एकंदरीत एक माइलस्टोन म्युझिक आपल्याला अनु मलिक यांच्या कारखान्यातून पाहावयास मिळालं. तेव्हा आज आपण आनंद घेतोय बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाजीगर या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये। आणि आज आपल्या श्रोत्यांना उत्सुकता देखील असेल की आज आपण बिग स्टार शो मध्ये कोणाबद्दल बोलणार आहोत, कोणाबद्दल किंवा कोणाविषयी मी सांगणार आहे, कोणाची गाणी आज आपल्याला ऐकायला भेटणार आहेत। तर खूप जास्त स्पेशल व्यक्तीबद्दलच मी आज बिग स्टार शो मध्ये बोलणार आहे। आणि आपले श्रोते जेव्हा बिग स्टार शो ऐकतात तेव्हा मला लाईव्हमध्ये आपण मला मेसेज करून सांगायचं आहे की आपला आजचा शो तुम्हाला कसा वाटतोय। तर जास्त वेळ न घेता सुरुवात करणार आहे मी आजच्या आपल्या बिग स्टार शोला। मंडळी, संगीत आणि त्याची जादुई दुनिया ही आपल्या सर्वांना ज्ञात आहेच। या दुनियेने अनेक अजरामर स्टार दिले आणि त्या प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आपल्याला काहीतरी वेगळा आनंद देऊन जाते। त्याच मार्गामध्ये आणखीन एक लीलया आणि अफलातून आवाज आला, ज्या आवाजाने एक वेगळीच स्टाईल आणि ऊर्जा हिंदी सिनेसंगीताला दिली। त्यांनी त्यांच्या मखमली आवाजाने अनेक गीतं अजरामर केली आहेत आणि एक वेगळीच सुरेली दुनिया निर्माण केली। तो इंडस्ट्रीचा आवाज म्हणजे सोनू निगम। आणि आजच्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेणार आहोत सोनूचा सोनूला प्रवास। सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला। आजचे आपले बिग स्टार सोनू निगम।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचा आपला प्रवास जो असणार आहे किंवा आपण आज बिग स्टार शो मध्ये जाणून घेतोय सोनू निगम यांचा जीवन प्रवास. मंडळी, सोनू निगम यांचा जन्म 30 जुलै रोजी हरियाणा मध्ये झाला. सोनूंचे वडील देखील त्या काळात छोटे मोठे गायक होते. वयाच्या 4 वर्षापासून त्यांनी आपल्या वडिलांसोबत गायनाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी मंचावर क्या हुआ तेरा वादा हे मोहम्मद रफी यांचं गीत गायलं. आणि इथूनच वडिलांसोबत त्यांनी लग्न समारंभ आणि खासगी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम अली खान यांनी प्रशिक्षित केलं.

वेलकम बॅक. बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि अशीच सदाबहार गाणी. आणि शो ऐकण्यासाठी आपला रेडिओ तरणा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. यानंतर 19 वर्षाच्या वयामध्ये सोनूंनी बॉलिवूड मधील आपल्या करिअरसाठी वडिलांसोबत मुंबई गाठली आणि ज्योतिष अंक शास्त्रानुसार आपलं नावही सोनू निगम असं ठेवलं. त्यांचं पहिलं गाणं होतं ते होतं जनम या चित्रपटासाठी, जो की चित्रपट रिलीज झालाच नाही. यानंतर सोनूंनी दूरदर्शनवरील टीव्ही सिरियल तलाश या सिरियलचं टायटल सॉन्ग गायलं आणि सोनू निगम यांचं हे पहिलंच गाणं होतं ओ आसमानवाले 1993 मध्ये. परंतु तेही SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात डब झालं आणि सोनूचा आवाज पुन्हा दाबला गेला.

आपण एकदा आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत सोनू निगम. यानंतर त्यांनी त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला जो होता रफिकी यादे. यानंतर त्यांनी 1993 साली वीरता, मेहरबान, शबनम, कसम तेरी कसम, 1994 साली आग चीता खुद्दार, 1995 साली हलचल सौदा राम जानी आणि आजमाईश या चित्रपटांमधून गायन केलं. खर तर 1990 च्या दशकात बादल, दुले राजा, जीत, हिरो नंबर 1, किस्मत आणि हिम्मतवर यासारखे चित्रपट केले. आणि 1995 साली लोकप्रिय टीव्ही शो सारेगम पाचे त्यांनी सूत्रसंचालन केलं.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सोनू निगम. आणि आपले श्रोते जे आता लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत आहेत, त्यांनी मला 9970509 वरती हा कार्यक्रम त्यांना कसा वाटतोय हे सांगायचं आहे. सोनू यांच्या करिअरला वेग देणारी जी गीतं आहेत त्यामध्ये अच्छा सिला दिया या गीताचा समावेश करावा लागेल, जे होतं बेवफा सनम या चित्रपटातील. या गीतांनी सोनू घराघरात पोहोचला. यानंतर त्यांचं आणखीन एक ऐतिहासिक गीत आलं, ते होतं बॉर्डर या चित्रपटातील संदेशे आते हे. या गीतानं इतिहास निर्माण केला. यानंतर सोनूंचं आणखीन एक धमाकेदार गीत आलं, ते होतं परदेस या चित्रपटातील ये दिल दिवाना. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि हे गीतही तरुणाईंनी डोक्यावर घेतलं आणि सोनू आता लोकप्रिय गायकांच्या यादीत जाऊन बसले होते.

वेलकम बॅक. आपण आनंद घेत आहे बिग स्टार शोचा आरजे प्रगती सोबत. आणि आजचे आपले बिग स्टार जास्त स्पेशल आहेत, जे आहेत सोनू निगम. 1999 सालही सोनूंसाठी अविस्मरणीय ठरलं. यामध्ये सोनूंची अनेक हिट गाणी आली. यामध्ये सरफरोश मधील जिंदगी मौत न बन जाए, रहमानच्या ताल मधील इश्क बिना, संघर्ष मधील मुझे अब रात दिन, मस्त मधील रुकी रुकी सी जिंदगी आणि दिल से मधील सतरंगी. खर तर काय अप्रतिम गीत सोनूंनी गायले. सतरंगीचा खास उल्लेख इथं करावा लागेल. ए आर रहमान यांचं संगीत आणि गुलजार यांचं गीत आणि तेवढ्याच ताकदीनं ते सोनूंनी गायले आणि एक वेगळीच अनुभूती निर्माण केली आहे.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय सोनू निगम यांचा जीवन प्रवास. सोनू निगम साठी 2000 साल तेही जादूई ठरलं. याच वर्षी सोनूंची सुरुवात झाली कभी खुशी कभी गम यातील सूरज हुआ मध्यम या गीताने. यानंतर रिफ्युजी मधील पंछी नदिया, त्यानंतर दिल चाहता है मधील तन्हाई आणि यानंतर आणखीन एक गीत आलं ते होतं गुलजार यांचं आणि संगीतकार होते ए आर रहमान. साथिया या चित्रपटातील गीतांनी सोनूला पहिला फिल्म फेअर पुरस्कार देऊन गेला. यानंतर सोनूंचं आणखीन एक धमाकेदार गीत आलं ते होतं कल होना हो. या चित्रपटाला संगीत दिलं होतं शंकर एहसान आणि लॉ यांनी. जे गीत लिहिलं होतं जावेद अख्तर यांनी, या गीतासाठी त्यांना दुसरा फिल्म फेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सोनू निगम. सोनू निगम यांची 2004 पर्यंत लोकप्रियता वाढली होती. यामध्ये मैं हूं ना, वीर जारा मधील दो पल हे गीत त्यांनी लता दीदींबरोबर गायलं. यानंतर क्रिश मधील प्यार की एक कहानी सुनिधी चौहान यांच्यासोबत फना मधील तुम्ही देखो ना मेरे हाथ में ही लोकप्रिय गीत त्यांनी गायली. जोधा अकबर मधील इन लम्हों के दामन, ओम शांती ओम मधील मैं अगर कहूं आणि परिणिती या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्यासोबत 4 गीत त्यांनी गायली. परंतु या सर्व गीतांचा विचार जर आपण केला तर खूपच सिलेक्टिव आणि लोकप्रिय गीत सोनूंनी गायली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आपल्या रेडिओ किरणा 90.4 FM वरून. आणि जे आपले श्रोते आता लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 99705900 वरती मेसेज करून सांगायचं आहे की आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय सोनू निगम यांचा जीवन प्रवास. सोनूंच्या फिल्मी करिअरमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण चित्रपट आला. यामधील जी गीतं सोनूंनी गायली ते अद्भुत होती. यामध्ये जाने नही देंगे तुझे, जुबी डुबी आणि ऑल इज वेल या अप्रतिम गीतांचा समावेश होतो. यानंतर संगीतकार सलीम सुलेमान यांच्या सोबतचे शुक्रनाला या गीतामुळे सोनूंना आणखीन लोकप्रियता मिळवून दिली. सोनूंनी आपल्या गायकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोहम्मद रफी साहेबांना जिवंत ठेवलं. त्यांनी कल आज और कल या अल्बमच्या माध्यमातून 100 गाण्यांचा संग्रह प्रकाशित केला आणि तोही लोकप्रिय ठरला.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय सोनू निगम यांचा जीवन प्रवास. सोनू निगम यांनी विविध भाषांमध्ये गीतं गायली आहेत, तसेच मराठी चित्रपटातील गीतं तसेच भावगीतही सोनू निगम यांनी गायली आहेत. त्यामधील त्यांची गीतं विशेष लोकप्रिय ठरली. बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण सोनू निगम यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेण्यात प्रयत्न करतोय. सोनू निगम आणि त्यांची गायकी ही खऱ्या अर्थानं एक वेगळीच अनुभूती निर्माण करते. याचं आणखीन एक उत्तम उदाहरण म्हणजे

हे अप्रतिम गीत। या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी, आणि हे गीत कायम सोनूंच्या एका वेगळ्या गायकीची ओळख करून देतं। मोहम्मद रफी साहेबांची स्टाईल आणि त्यामध्ये आपलं एक वेगळं कौशल्य सोनूंनी झोकून दिलं आणि एक वेगळी स्टाईल फिल्म इंडस्ट्रीला दिली। त्यामुळंच सोनू सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि तो सर्वांचा झाला। त्यामुळेच सोनू निगम आहेत रेडिओ 13 चे बिग बिग बिग स्टार।

0: भाग्यूत
1: चला तर याच नोट वरती मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबते. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 99705900 वरती. पुन्हा भेटणार आहोत पुढील भागात म्हणजेच नवीन एपिसोड मध्ये आपल्या बिग स्टार शो या कार्यक्रमात आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: अधूरी सांस थी, धड़कन अधूरी थी, अधूरे हम, मगर अब चांद पूरा है फलक पे और अब पूरे हैं हम।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत राहा, आनंदी राहा। आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत राहा, आनंदी राहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे श्वेता. आम्ही सर्वजण एम एस विडवे इंजिनिअरिंग कॉलेज लातूर. आज रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज या रेडिओ स्टेशनला व्हिजिट देण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. आज आम्हाला आमच्या कॉलेजने इथे आणल्याबद्दल कॉलेजच्या आणि सर्व टीचर्सचे आभार व्यक्त करते. आणि आज आम्हाला सर्वांना इथे येऊन रेडिओबद्दल छान माहिती भेटली, त्याबद्दल सर्वांना थँक्यू. आज आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास भेटले, त्याबद्दल देखील थँक्यू. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा. आणि आज जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे ते मी सगळ्यांना ऐकवणार आहे.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर्जे प्रगती. अगदी वेळेवर आज हजर झाले श्रोते. अगदी 1:00 झालेली आहेत. रोज मला म्हणत असता 1:05. आज काल पण म्हणत होते 1:05, पण आले होते वेळेवरती बरं. पण आज तर अगदी प्रॉम्प्ट टाइमवर आलेली आहे. 1:00 आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम, आणि 1 ते 3 दरम्यान मी आर्जे प्रगती असते आपल्यासोबत लाईव्ह. आणि या दरम्यान तुम्ही मला व्हॉट्सअप फरमाईशमध्ये पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल. तर श्रोते, तुम्ही थोडस जर आधी आला असाल तर विद्यार्थ्यांचे आवाज तुम्ही ऐकले असतील, काही जणांनी संवाद केले. पण त्यामध्ये काय झालं की आज आपल्याकडे व्हिजिट करण्यासाठी बिडवे कॉलेजचे स्टुडंट्स आलेत लातूरचे. आता आपले लातूरचे भरपूर श्रोते जे आहेत ते ऐकत असणार आहेत. आपला लातूरचा देखील तेवढाच श्रोता वर्ग आहे जो लाईव्ह कार्यक्रम ऐकतो. आणि त्याच दरम्यान बिडवे कॉलेजचे आज स्टुडंट आले, तर त्यांच्यासोबत संवाद देखील आज आपण करणार आहोत. सर्व टीचर्स आणि विद्यार्थी इथे जमलेले आहेत आणि त्यांच्यासोबत थोडेसे गप्पा माराव्यात म्हणून स्टार्टलाच. आज खरं तर धाराशिवचे विद्यार्थी लातूरमध्ये देखील शिकतात. त्यामधलीच एक स्टुडंट जी आता मला भेटली, तिचं नाव आहे सानिका पवार, जी आहे प्रॉपर धाराशिवची आहे ती. तिने सांगितलं आणि ती सध्या लातूर इथे शिक्षण घेतेय. तर आता तिच्यासोबत गप्पा मारूया. फर्स्ट टाइम आपल्या श्रोत्यांचं सर्वांचं स्वागत करते, सर्वांच्या फरमाईशी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जरा विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारून त्यांना थोडस भीती वाटते, ती भीती थोडीशी घालूया. तर सर्वप्रथम सानिका पवार, तुझं खूप रेडिओमध्ये खूप खूप स्वागत करते मी.
1: थँक्यू.
0: थोडस मोठ्याने बोलू शकतेस तू.
1: थँक्यू.
0: तर सानिका, तू धाराशिवचीस, भीती नाही पाहिजेस तू. अगदी पहिल्यांदा माहितीये सर्वांनाच भीती वाटते, मी देखील भीतच होते, याला खूप भीत होते. मी जो माईक आहे त्याला खूप भीते अजून देखील. कधी कधी चुकून प्रोनाऊन्सिएशन किंवा शब्द जे येतात ते चुकीचे येतात, पण तेवढे समजून घेतात. तर आज तुला कसं वाटतंय?
1: छान वाटतंय.
0: तुला माहिती होतं रेडिओ आहे आपल्या धाराशिवमध्ये असं काही?
1: माहिती होतं पण आले नव्हते कधी.
0: ओके, माहिती होतं पण पहिल्यांदा आली अस. मग आता पाहून वगैरे कसं वाटतं? मग
1: मस्त.
0: म्हणजे आपला रेडिओ तर ऐकलास तू?
1: नाही ऐकलं
0: पण माहिती होतं दुसरं एक स्टेशन आहे म्हणून. ओके, तर आता तू बिडवे कॉलेजमध्ये कुठल्या ब्रँचला आहेस आणि काय सध्या तू तिथे शिकतेस?
1: इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला आहे आणि डिप्लोमा सेकंड इयर मध्ये
0: शिकतेस. ओके, डिप्लोमा सेकंड इयरला तू शिकतेस आणि मग आता इथून धाराशिव मधून तुला बिडवे कॉलेजला सिलेक्शन कसं झालंय तो प्रवास सांग मला. दहावी कुठे झाली आहे तुझी?
1: दहावी धाराशिव मध्ये श्रीपत्र भोसले हायस्कूल मध्ये झाली आहे. आणि
0: ओके, जरा थोडीशी भीती होती पण तिचं शिक्षण झालंय. माझंही भोसले हायस्कूलला शिक्षण झालंय आणि त्याच्या पुढे नंतर मी वैराग आणि नंतर मग आपल्या इथे शिक्षण घेतलंय. तर सानिका, तुला भीती वाटते म्हणून जास्त काही बोलत नाही, कारण की आपण दुसऱ्या देखील विद्यार्थ्यांना. तुला आज आली आहेस इथे तर काही चारोळ वगैरे तू आणलंस तू आपल्या श्रोतांना ऐकू इच्छितेस? ओके, ठीक आहे,
1: ते बोलू का?
0: हो, बोलू शकतेस तू.
1: भरलेले चांदण्यात गंधळलेला श्वास, गंधाने त्या गंधळलेल्या रात्राणीच्या ओढ अन्नावर तुझ्या मनात माझ्या आड कशी येऊ मी तुझ्या मनमानीच्या.
0: ओके, ही मनमानी जी होती तिच्या शब्दात म्हणून आपल्या पर्यंत पोहोचलेली आहे, जी भीत भीत तिने मनमानी दाखवलेली आहे. अगदी थँक्यू सो मच सानिका, तू लाईव्ह आहेस आणि आपल्या श्रोतांपर्यंत खरं तर तुझ्या ह्या चारोळ्या पोहोचल्या असतील अशी आशा करते. आणि आता तू लाईव्ह मध्ये आहेस, तुझं कोणतं गाणं तुला आज ऐकावं असं वाटेल रेडिओ तेरणावरून? सैयारा सॉंग आहे. ओके, तर ट्रेंडिंग ठरलेलं जी म्हणजे मुलांच्या डोक्यात राहिलं सॉंग जे आज पण वेड लावतं गाणं, तेच सैयारा सॉंग तिला ऐकायचं आहे. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला सैयारा या गीताने सानिकाच्या या फरमाईशीनी.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत 1:08 सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला. इतर देखील विद्यार्थ्यांसोबत आपण गप्पा मारणारच आहोत, पण पुढची फरमाईश घेऊयात ज्यांची बुधवार टू बुधवार फरमाईश असते असे आपले श्रोते अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून. सर सांगतायत आज अभिनेता अक्षय कुमार यांचा बर्थडे आहे, तर विश्व मेनी मेनी हॅपी डेज ऑफ द डे अक्षय कुमार गाण्यानं करूयात. अगदी स्ट्रॉंग हिरो म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी तो माणूस 4 उठतो, एक्झरसाइज करतो आणि शूटिंगला सुद्धा एक वेळेवर प्रॉम टाइमवर जातो, आणि इतर देखील जेव्हा त्याची शूटिंग असते तेव्हा देखील तो सर्वांना त्याच वेळेला उठवून, अगदी सर्वांनीच पाहिलंय त्याचे ज्या मुलाखती असतील त्याच्यामध्ये ते प्रत्येक वेळेस प्रत्येक जण त्याच्याबद्दल सांगत असतं, पण तो माणूस वेळेवर काम करणार आहे त्यामुळे त्याचे बरेचसे फॅन फॉलोअर्स देखील आहेत. जर आपल्याला देखील आज अक्षय कुमार यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच 9975900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून मला तुम्ही पाठवू शकताय. तर बुधवार टू बुधवार ज्यांचा हक्काचा वार बुधवार असतो असे आपले अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र यांना आज गीत ऐकायचं आहे. ते देखील ऍक्शन रिप्ले या चित्रपटातील एक वेगळी भूमिका अक्षय कुमार यांनी केली होती. त्यांच्यासोबत होत्या गॉर्जियस ऐश्वर्या रॉय, दोघांचाही वेगळाच कॅरेक्टर या चित्रपटात आपल्याला पाहायला भेटलं होतं. अगदी थोडंसं आवडलं नव्हतं बऱ्याच जणांना, पण गाणं मात्र सर्वांनाच भावून गेलं होतं. तर ऐकूयात आणि विश्व मेनी मेनी हॅपी डेज ऑफ द डे अक्षय कुमार यांना करूयात. ऐकूयात अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज 1:12 होत आहेत. आणि मी जसं म्हटलं की आज बिडवे कॉलेजचे स्टुडंट्स आज आपल्याकडे व्हिजिट देण्यासाठी आले, तर पुढची देखील एक विद्यार्थी आपल्यासोबत बोलू इच्छित आहे. काय म्हणते ऐकूयात तिच्या आवाजामध्ये. तर सर्वप्रथम तुझं खूप स्वागत करते रेडिओ तेरणामध्ये.
1: थँक्यू. नमस्कार, मी स्वामी सृष्टी रामानंद आणि बिडवे कॉलेजमधून आम्ही आज इथं एफएमटेशनसाठी म्हणजे त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि इथला एक्सपिरियन्स म्हणलं तर खूप छान होता. सरांनी आम्हाला सगळी माहिती दिली, परत मॅडमनी आम्हाला सांगितलं एफएमबद्दल, त्यासाठी त्यांना थँक्यू. आणि मी प्रॉपर औषधी आहे, 10th पास झाल्यानंतर बिडवे कॉलेजला माझं फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन झालं. औषधीची खास गोष्ट म्हणलं तर औषधामध्ये भुईकट किल्ला आहे, तो खूप सुंदर आणि ऐतिहासिक किल्ला आहे. तो 1466 बांधला गेलेला आहे. तर थँक्यू अँड थँक्यू मॅम गोल्ड एवढं चांगली संधी दिल्याबद्दल.
0: थँक्यू सो मच. खरं तर तुझ्यासोबत बोलताना औसा म्हटलीस, आपले एक श्रोते आहेत जे सोमवार टू सोमवार त्यांची फरमाईश असते, सुनील जाधव म्हणून, ते देखील औषधचे आहेत. तर तुझ्याकडून देखील मला औषधची ही माहिती ऐकून खूप छान वाटलं आणि खूप छान तू देखील बोललीस, एक कॉन्फिडन्स तुझ्या बोलण्यात वाटला. हेच जे आवश्यक असतं की रेडिओवरती बोलताना एक कॉन्फिडंट बोलणं आणि कम्युनिकेशन करणं हे खूप गरजेचं असतं. तर तुझं खूप खूप अभिनंदन, तू एवढं छान बोललीस. आणि आज तुला मग फरमाईशीमध्ये कोणतं गीत ऐकायला आवडेल?
1: अनुपम कुंभार यांची मी खूप मोठी फॅन आहे आणि तो खूप छान कविता करतो, तर मला
0: त्यांच्या कविता तुला आवडतात म्हणून तुला त्यांचं गीत ऐकायचं आहे. ओके, चला तर ऐकूया. तुझं नाव काय म्हटलीस?
1: स्वामी सृष्टी.
0: स्वामी
1: सृष्टी.
0: स्वामी सृष्टी. ओके, तर सृष्टीचं हे गीत नक्कीच आपण ऐकूयात आपल्या श्रोत्यांना. तर सृष्टी, थँक्यू सो मच.
2: खूप आवडती कविता, लोकांना खूप जास्त आवडते ही कविता, की सुंदर तेवर किती लिहावे मी माझ्याकडे शब्द नाही. निलेश दादा, सुंदर तेवर किती लिहावे मी माझ्याकडे शब्द नाही, आणि का करावी तुलना तिची चंद्रासोबत मी. आता मी तिला सांगतोय की का करावी तुलना तुझी चंद्रासोबत मी, तो चंद्र इतका सुंदर नाही, तो चंद्र इतका सुंदर नाही. आणि बोलूया तुझ्याबद्दल, फक्त तुझ्या दिसण्यावर प्रेम नाही. आम्ही मुलं आहेत, मुलं आहेत आम्ही दिसण्यावर प्रेम करत नाही, फक्त गैरसमज आहे मुलींचा. तुझं चालणं, तुझं बोलणं आणि कधी कधी मला समजावणं, तुझं चालणं, तुझं बोलणं आणि कधी कधी मला समजावणं, तुझं हसणं, माझ्याकडे बघणं आणि केसांवरनं हात फिरवणं, या तुझ्याच गोष्टी तुला साध्या वाटतात, या तुझ्याच गोष्टी तुला साध्या वाटतात, पण माझ्यासाठी सागर दादा, माझ्यासाठी याहून सुंदर काही नाही. आणि काय बोलू मैफिलीत तुझ्याबद्दल, पोएट्स ऑफ पुणेचे 3 पूर्ण झालेत आणि ही मैफिल आहे. काय बोलू मैफिलीत तुझ्याबद्दल, माझ्याकडे खरंच शब्द नाही. आणि काय भेट देऊ तुला, आणि काय भेट देऊ तुला, घड्याळ फूल की झुमके, आजी ऐकताय? आणि काय भेट देऊ तुला, घड्याळ फूल की झुमके, ऐका बर का? आणि काय भेट देऊ तुला, घड्याळ फूल की झुमके, माझ्या आडनावापेक्षा सुंदर अशी भेट नाही. आणि तू किती बोलशील नाही नाही, धन्यवाद. आणि तू किती बोलशील नाही नाही, पण माझी काही माघार नाही, पण माझी काही माघार नाही.
0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेस. तर श्रोत्यांनी जसं सांगितलं, आता खिलाडी भैया ज्यांना म्हणतो आपण, असे अक्षय कुमार यांचा बर्थडे आहे. त्यांचं पूर्ण नाव पाहता आपण राजीव हरिओम भाटिया असं त्यांचं होतं, पण प्रसिद्ध अभिनेते म्हणून त्यांना खरं तर अक्षय किंवा आपण खिलाडी असंच म्हणून ओळखतो. आज त्यांचा बर्थडे आहे आणि सर्वांनाच माहिती आहे मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट आला होता, तो होता सौगंध. या चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली होती, परत खिलाडी या नावाने लोकप्रियता जास्त झाली त्यांच्या चित्रपटांमध्ये, आणि मग खिलाडी 1 खिलाडी 2 असे त्यांचे चित्रपट येत गेले. आणि त्यांना 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटला आणि भारताचा 4th सर्वोच्च नागरिक पुरस्कार देखील त्यांना दिला आहे, पद्मश्री यांनी देखील त्यांना नवाजण्यात आले. तर असे खिलाडी यांचा बर्थडे आहे, तर तो सेलिब्रेट करत आपले श्रोते देखील सामील झालेत. पुढची फरमाईश खिलाडी या चित्रपटातील गीतासाठी, आणि गीत एकदम लोकप्रिय,
3: वादा रहस नहीं होंगे जुदा नहीं, चाहे न चाहे जमाना, हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना.
0: आता श्रोते वाट पाहतात म्हणून चला थोडीशी सुरुवात केली. तर श्रोते आहेत रोहित कुंभार, तुकाराम कुंभार, वढार, जिल्हा कोल्हापूर येथून. तर त्यांना खिलाडी या चित्रपटातील हे लोकप्रिय गीत ऐकायचं आहे. तुम्हाला देखील खिलाडी भैया म्हणजेच अक्षय कुमार यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर पटकन 9970509900 क्रमांकावरती पटकन मला व्हॉट्सअप करायचं आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM.

0: वेलकम बॅक आरजी प्रगतीसोबत. तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा 1:20 आणि आज आपल्याकडे म्हटलं ना विद्यार्थी आले, त्यातलाच एक विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्यासोबत बोलू इच्छित आहे, तर त्याचं देखील आपल्या रेडिओ तणामध्ये पूर्णतः स्वागत करते मी आरजी प्रगती.
1: प्रथम मी सर्वांचा आभार मानतो आमच्या स्टाफ मेंबरचं की ज्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेऊन इथं आणले आहेत, कारण हे ट्रिप खूप हे होत होती महाग पुढे, म्हणजे डेट अशी फिक्स होत नव्हती, पण तरी रंधाळे सरांनी खूप प्रयत्न केला या डेट्स फिक्स करून आम्हाला इथं घेऊन यायचा. तर आम्ही MS BDO कॉलेज लातूर, हे दोन्ही कॉलेज आहे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं, तर आम्ही तिथं ENTC ह्या ब्रांचमध्ये सेकंड इयरला शिकतो. तर मी प्रॉपर म्हणलं तर रामेश्वर या गावाचं आहे, तर तिकडं खूप असे 2-3 मंदिर तर खूप आहेत. एक प्रथम जर तुम्ही एंटर केलं तर तिथं राम मंदिर आहे, राम मंदिर खूप छान आहे बघायला पण आणि एक्सप्लोअर पण करायला. थोडं अजून पुढे गेलात तुम्ही तर तिथं एक बौद्ध विहार पण आहे, ते बौद्ध विहाराचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर हे आहे म्हणजे
0: छान आहे
1: आणि ते ज्यातनी जे स्ट्रक्चर असतात ना बिल्डिंग्सचे हे ते त्यानुसार केलेलं आहे, तिथं खूप छान आहे. तर जो मी एकदा बघायला गेला तर तुम्हाला खूप एक्सपिरियन्स छान येणार.
0: कुठे आहे ते म्हटलंस? गाव कुठे तुझं? जिल्हा?
1: अंबाजोगाई इकडे जाताना येते मध्ये.
0: अच्छा.
1: खूप म्हणजे छान, मोठं पण नाही आहे तेवढं, थोडं बारीक पण नाही
0: आहे पण छान आहे.
1: छान आहे, खूप
0: पुरातन मंदिर आहे ते.
1: हा
0: अच्छा. तर मला सांग की लातूरमध्ये तुला काय आवडतं, तर तू लातूरमध्ये किती वर्ष झालं? 2 वर्ष झालं?
1: नाही, मला लातूरमध्ये 15-16 वर्ष झालं.
0: ओके. तर लातूर म्हटलं की मग पहिल्यांदा तुला काय आठवतं?
1: लातूर म्हणलं तर पहिल्यांदा आम्हाला आमचा एरिया आठवतो, कारण त्या एरियामध्ये आम्ही 10-15 वर्ष काढलेले आहेत.
0: एरियामध्ये असं काय आहे की ते आवडतं?
1: ग्राउंड.
0: म्हणजे तुला खेळायला आवडतं?
1: हा, खेळायला आवडतं.
0: क्रिकेट खेळतो?
1: हा, खेळतो ना.
0: ओके. क्रिकेट मधलं कुठला फेवरेट क्रिकेटर आहे तुझा?
1: नाही, फक्त खेळण्यासाठी, असं बघण्यासाठी नाही.
0: बघायला नाही आवडत तुला? ओ माय गॉड, हे तर खूपच युनिक ठरलं की क्रिकेट पाहायला नाही आवडत तुला पण खेळायला आवडतं.
1: खेळायला आवडतं.
0: ओके. तर मग खेळायला आवडतं, मग ते खेळणं तरी कसं आवड कशी निर्माण झाली?
1: फ्रेंड्स सोबत मजा करायला, आणि म्हणजे एक हे असते ना, फिलिंग असते ना क्रिकेट बॅटिंग मध्ये, तर खूप असते त्याच्यामुळे ते आवडलं.
0: लातूरमध्ये तू राहतोस, तर मग असं खाण्याचा पदार्थ लातूरमध्ये कुठला फेमस आहे?
1: खरं सांगायचं झालं तर मी असं बाहेरचं काहीच खात नाही.
0: हे भरपूर युनिक म्हणतात ना की बाबा असं विद्यार्थी किंवा मुलगा भेटणार नाही की आवडत नाही बाहेरचं खायला, तर म्हणजे चांगली गोष्ट ही करत. मग घरचं मम्मी चहाचं काय आवडतं खायला?
1: मम्मी चहाचं पुरणपोळी जास्त.
0: पुरणपोळी एक छान असा पारंपरिक आपला पदार्थ आहे जो खूप आवडतो मुलांना, जास्त करून तर भावांना खूप आवडत असतो. त्यातला तू मला असं वाटतं माझ्या भावाला पण पुरणपोळी फार आवडते. तर मग आज तू आलायस, तर तुला कोणतं गीत आपल्या फरमाईश मध्ये आवडेल ऐकायला?
1: मला मेरे सामने वाली खिडकी हे किशोर कुमारचं सॉन्ग आहे, त्यामुळे किशोर कुमारचे सॉन्ग खूप आवडतात मला.
0: ओके. म्हणजे वेगळाच पीस हा बिडवे कॉलेज मधला दिसणार आहे आपल्याला, कारण की त्याला बाहेरचं खायलाही आवडत नाही, क्रिकेट पाहायलाही आवडत नाही, मात्र तो किशोरदांच्या गाण्यांचा मात्र वेळा आहे. तर थँक्यू सो मच तू गप्पा मारलास त्याबद्दल, आणि थोडासा शाय आहे पण थोडंसं मी देखील बातचीत करून मला त्याला खोलायला थोडासा. तर थँक्यू, तू आलास आणि खूप छान माहिती सांगितली, तुझ्या गावाबद्दल देखील खूप छान सांगितलंस तू, तर नक्कीच आम्ही देखील त्या भागात गेलो तर नक्कीच तुझ्या देवाच्या तिथे नक्कीच दर्शन घेण्यासाठी.
1: हो, चालेल.
0: थँक्यू.
1: थँक्यू.

व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत आणि आपले लातूरचे श्रोते मला विचारतात की किसन हलवाई यांचे पेढे तुम्ही लातूरमध्ये खूप फेमस आहेत आणि लातूरचे पेढे कधी खाल्लेत की नाही. तर नाही खाल्लेले मी नक्कीच. आता तुम्ही जेव्हा या तेव्हा नक्कीच आणणार आहात हे मला माहितीच आहे. तुम्ही जेव्हा भेटायला येणार आहे त्यावेळेस. तर आज अक्षय कुमार यांचा बर्थडे आहे त्यानिमित्त आपले श्रोते जे आहेत ते पाठवतात फरमाईश. त्यामध्येच पुढची फरमाईश आली आहे. खूप लोकप्रिय ठरलेलं गाणं आहे मोहरा या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील. संकेत रेडिओ श्रोता संघ गाव खुपटी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथून संकेत सकट रामदास सकट जुबेदा शेख प्रमिलाताई बारबोले अशोक शिंदे माऊली चौधरी शीतल चौधरी आराध्या चौधरी ईश्वरी चौधरी तर त्यांना देखील अक्षय कुमार यांचं सुपर डुपर हिट ठरलेलं मोहरा या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. तर आनंद घेऊयात या एव्हरग्रीन गाण्याचा आणि खूप लोकप्रिय असलेल्या गीताचा. तर ऐकूयात जे नवीन श्रोते आहेत संकेत रेडिओ श्रोता संघ गाव खुपटी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपणक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर्ज प्रगती. एक ते तीनच्या दरम्यान व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती असतेच आपल्यासोबत. 9975900 क्रमांकावरती पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवून आपल्या फरमाईशीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. तर जसं मी सांगितलं, आज बिडवे कॉलेजचे स्टुडंट्स तर बोलले पण सरांना देखील मोहा आवडलेला नाहीये व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात बोलण्यासाठी. बरं, प्राध्यापक जयवर्धन थोरबोले अगदी सर आल्यापासून इतके शाळेत इतके शांत आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यापासून मला तर आधी भीती वाटली पण नंतर त्यांना जाता जाता जे मला म्हटले की मला पण बोलावं असं वाटतंय तर मला खूप छान वाटलं. सर तुमचं खूप स्वागत करते रेडिओ तेरणामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: एकतर तुमच्याकडे पाहून माझे चुलते मला आठवतात, अगदी फेसिंग तुमचं डिक्टो त्यांच्यासारखं दिसतंय मला आणि ते पण असेच शांत शांत आहेत सर. तर सर तुम्ही आता किती वर्ष झाले बिडवे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करताय?
1: गेल्या 3 महिन्यापासून जॉईन केलेला आहे मी.
0: अच्छा, तर आधी कुठे होतात सर तुम्ही?
1: मी आधी JSPM ला होतो.
0: अच्छा, लातूरचा एक्सपिरियन्स कसा आहे? तुम्ही प्रॉपर कुठले आहात
1: सांगतो ना. मी प्रॉपर धाराशिवचाच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2002 ते 2006 मी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा स्टुडंट होतो.
0: अरे वा,
1: इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट.
0: क्या बात है.
1: म्हणजे 2006 ला मी पास आउट आहे.
0: अच्छा, मग तिथून सर मग
1: त्यानंतर टीचिंग फील्ड मध्ये 13 वर्ष जॉब केला, त्यानंतर 4 वर्ष इंडस्ट्री मध्ये काम केलं आणि परत एकदा आता टीचिंग फील्ड मध्ये आलो.
0: अच्छा, मग धाराशिवचे आपले खर तर सर आहेत हे ऐकून अजून भारी वाटलं की धाराशिवचे आता सर आपले लातूर मध्ये शिकवतात. तर सर हा जो एक्सपिरियन्स राहिलाय, तुम्ही रेडिओचा एक्सपिरियन्स देखील, तुम्ही रेडिओ ऐकला असेल
1: हो खूप.
0: मग तुमच्या असे कुठले आवडते आकाशवाणीचे निवेदक वगैरे होते किंवा आहेत?
1: एवढं काही सांगता येणार नाही
0: पण ऐकत होता तुम्ही आकाशवाणी, आपली धाराशिव आकाशवाणी
1: ऐकत होता.
0: अच्छा, तर मग सर पुढे असं मला विचारत आहे आता आपण घरी सर कसं तुमचं वातावरण आहे? तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात घरी पण?
1: नाही,
0: घरी फॅमिली मेंबर मध्ये कसं आहे वातावरण तुमचं? मग
1: एकदम फ्रेंडली.
0: म्हणजे घरी कोण कोण असतं? मग
1: म्हणजे घरी मिसेस आहेत, मोठा मुलगा 9th स्टँडर्ड ला आहे, छोटी मुलगी 1st स्टँडर्ड ला आहे.
0: अच्छा, मग सध्या तुम्ही धाराशिव मध्ये राहता की लातूर मध्ये?
1: राहायला लातूर मध्येच आहेत.
0: अच्छा, तर मग धाराशिव प्रॉपर धाराशिवच्या आहात सर तुम्ही?
1: प्रॉपर धाराशिव.
0: मग धाराशिव मध्ये अशी कुठली गोष्ट तुम्हाला खूप आवडते आपल्या
1: धाराशिव मध्ये?
0: हो,
1: भरपूर गोष्टी आहेत आवडण्यासारख्या. धाराशिवच म्हणजे थोडक्यात कल्चर खूप छान आहे मुळात. म्हणजे त्याच्यानंतर धाराशिवच्या लेण्या प्रसिद्ध आहेत.
0: हो,
1: रामलिंगच मंदिर, महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. वडगावचं सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
0: म्हणजे धाराशिव बद्दल सरांचं प्रेम दिसून येतं. सरांनी अगदी पॉइंट टू पॉइंट सांगितलंय. हातलाई देवी सांगायची राहिली
1: कुलस्वामिनी तुळजाभवानी.
0: यस, तुळजाभवानी तर आपल्या सोबत कायमच आहे. धाराशिवचं हे खरं तर नेचर जे आहे, इथं आपण बघतो की शुद्ध हवा आहे सर धाराशिव मध्ये, अगदी प्रदूषण कमी आहे आपल्या धाराशिव मध्ये. हे जे तुमचं प्रेम ऐकून मला खूप छान वाटलं की धाराशिवच्या अशा गोष्टी. सर आठवणी काय सांगाल धाराशिवच्या तुमच्या कॉलेज लाईफच्या?
1: म्हणजे कॉलेज लाईफला असताना सगळ्याच गोष्टी केल्या, स्टडी सुद्धा केला आणि एन्जॉय पण तेवढाच केला.
0: मग अशी कुठली आठवण कॉलेजची की तुम्ही विसरलं नाहीत? आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजची सांगा.
1: इंजिनिअरिंग कॉलेजची नाही, आता एवढं नाही सांगता येणार, खूप वर्ष झाली.
0: खूप वर्ष झाले म्हणून आठवत नाहीये. तर मग सध्या तरी तुम्ही लातूरमध्ये वर्क करताय आणि आज मला खरंच खूप छान वाटलं की सरांना जाता जाता का होईना पण रेडिओ तेरणामध्ये लाईव्ह बोलावं असं वाटलं. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना इथं घेऊन आलात आणि छान

0: याची माहिती देखील त्यांना आपण पुरवण्याची एक प्रयत्न केलेला आहे. तर प्राध्यापक जयवर्धन थोरबोले सर आहे जे धाराशिवचे आहेत प्रॉपर. तर सर आता फरमाईशीमध्ये लाईव्ह आहात, तर कोणतं गीत तुम्हाला आता ऐकावं असं वाटतं रेडिओ प्रेरणाकडून?
1: त्याच्या आधी थोडं एक दोन मिनिट बोलायचं होतं. आज एम एस बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेकंड इयरच्या स्टुडंटला आम्ही इथं व्हिजिटसाठी घेऊन आलो आहोत. तेरणा रेडिओ ॲट 90.4 FM घेऊन आलो आहोत. तेरणा रेडिओ ॲट 90.4 FM. तर त्याची थेरॉटिकल नॉलेज आहे प्राध्यापक शिंदे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलं आम्हाला. त्याचबरोबर मेंदरकर सरांनी प्रॅक्टिकल नॉलेज आणि आर जे प्रगती मॅडम यांनीसुद्धा खूप नॉलेज दिलं आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या स्टुडंटला वगैरे. खूप छान एक्सपिरियन्स आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाताना सांगतो की ह्या कॉलेजचा स्टुडंट असल्यामुळं खूपच म्हणजे छान वाटत आहे की परत एकदा इथं आलो आणि परत एकदा नवीन काही गोष्टी मला इथं शिकण्यास मिळतात, मलाही आणि माझ्या स्टुडंटलाही. हे खूप महत्वाचं.
0: खूप छान सर, म्हणजे आठवणी जाग्या झाल्या सरांच्या. परत एकदा जेव्हा कॉलेजमध्ये एंट्री केली असेल ते काही जे चार वर्ष त्यांनी इथे घालवली असतील ते सगळीच त्यांना स्मरली असतील असं मला वाटतंय. तर सरांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. कॉलेजचं हे प्रेमच असतं आणि कॉलेजमध्ये जे आपण टाइम स्पेंड करतो ना तो कधीही परत आपल्याला भेटू शकत नाही. त्यामुळे जे कॉलेजचे स्टुडंट आहेत अगदी एन्जॉय करून घ्या बरं हे चार वर्ष, नंतर हा आयुष्यामध्ये कुठेही प्रसंग असा येत नसतो. तर सर मला सांगा की आज कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं वाटतंय?
1: राज पिक्चर मधलं आहे
0: सर. राज चित्रपट तुम्ही यंग असताना आला असेल ना?
1: मी कॉलेज लाईफ.
0: येस. आणि खूप लोकप्रिय ठरला. तर तुम्ही पाहिला तो चित्रपट?
1: भरपूर वेळेस.
0: अच्छा, तर मग त्याच्यातलं हे गाणं तुम्हाला का आवडतं? किंवा याच्यातलं
1: काही कमिटमेंट आहेत?
0: अच्छा, या नाही
1: प्रॉमिसेस आहेत करायला पाहिजे. जे आपण स्वतःशी काही कमिटमेंट करतो किंवा समोरच्याबद्दल काही प्रॉमिसेस करतो ते आपण पाळायला पाहिजेत.
0: ओके, थँक्यू सर, खूप सुंदर. आणि सर मला असं वाटतं की तुम्ही जाता जाता असा कुठला कीवर्ड आपल्या स्टुडंट्सला सांगू शकता?
1: आयुष्यामधला जर गोल्डन पिरियड असेल तर तो फक्त हाच आहे. ह्याच पिरियडमध्ये आपल्याला अभ्यास पण करायचा आहे आणि ह्याच पिरियडमध्ये एन्जॉय पण करायचा आहे. तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहणं गरजेचं आहे आणि स्टडी करणं गरजेचं आहे. जे आई वडिलांनी तुमच्यासाठी बघितलेले स्वप्न आहेत त्या स्वप्नासाठी तुम्ही काम करणं गरजेचं आहे.
0: खूप सुंदर सर, की आपण डिसिप्लिन पाळले पाहिजेत, आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे आणि एन्जॉयमेंट देखील तुम्ही तेवढीच केली पाहिजे. तर थँक्यू सो मच सर, नक्कीच आनंद घेऊयात राज या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा. प्राध्यापक जयवर्धन थोरबोले सर, तुमचे खूप खूप आभार. खूप छान गप्पा मारल्या त्याबद्दल.
1: थँक्यू मॅडम.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आज प्रगती आहेच आपलं सोबत. श्रेया घोषाल आणि साजिद वाजिद यांच्या आवाजातील गीत सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांचा सुपर डुपर हिट ठरलेला रावडी राठोड या चित्रपटातील हे गीत आलेलं आहे, जे खूप एक एनर्जी देणारं गाणं आहे आणि तेच गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहेत अमोल कांबळे हिंजवडी पुणे येथून. त्यांना जे गीत ऐकायचं आहे हे असं डॅशिंग बॅच एंट्री म्हणजे काय म्हणतात की जोश भरणारं गाणं अक्षय कुमार यांचं आहे आणि जेव्हा केव्हा अक्षय कुमार कुठेही येतात तेव्हा हीच एनर्जी घेऊन येतात. तर चला याच गीताचा आनंद घेऊयात, ऐकूयात अमोल कांबळे पुणे हिंजवडी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

ही सनर्जी आपल्याला अक्षय कुमारची पाहायला भेटते आणि पुढची फरमाईश जे त्यांचं सुपर डुपर हिट ठरलेलं गीत आहे गोरे गोरे मुकडे पिकाला काला चष्मा हे जे गीत आहे तेच गीत ऐकायचं आहे. मालेगाव राजेंद्र बने प्रमोद गंगाधर श्रीराम केतन मुकुंद आज त्यांना अक्षय कुमार यांच्या वाढदिवसानंतर हे गीत ऐकायचं आहे. त्यांचे मित्र आहेत राजू शेंबडे शेंबडे ओके ठीक आहे असं वेगळंच काहीतरी आडनाव सरांचं दिसलं तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या पुन्हा एकदा एव्हरग्रीन गाण्याचा.

0: नोट्सचं फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आज प्रगते आहेच आपल्या सोबत. ओके, तर आपले जे श्रोते आहेत ते बरेच श्रोते मला अक्षय कुमार यांची गीतं पाठवत आहेत, आणि त्याचबरोबर जे श्रोते आहेत नवीन श्रोते ज्यांना आपल्या या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, जे मला नंबर पाठवतात की तेरणाच्या ग्रुपमध्ये, सर ऑलरेडी तुम्ही तेरणाच्या ग्रुपमध्ये आहात असं मला सांगितलंय. तर पुढची फरमाईश आहे जे गीत अक्षय कुमार यांचंच आहे, ऐतराज या चित्रपटातील.
1: आखे बंद करके जो एक चेहरा नजर आया वो तुम ही हो,

काही आज्ञी गाणी उदित नारायण यांच्या आवाजातील सुंदर चित्रपट आहे. करीना कपूर दिसतात पडद्यावरती, अक्षय कपूर आणि प्रियांका चोप्रा देखील या चित्रपटात आहेत. एक त्रिवेणी संगम या चित्रपटात पाहायला भेटतो, सुपरस्टार आहेत तिघही. आणि हेच गीत ऐकायचं आहे ज्ञानेश्वर माने मंगळूर तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथून. तर ऐकूयात ज्ञानेश्वर माने सर मंगळूर तालुका कळंब यांची व्हॉट्सअप फॉर मायश.

फरमाईश म्हणजेच व्हॉट्सअप फरमाईश. गाणी या कार्यक्रमात पुढची फरमाईश सोनाली बारबोलेताईंची. त्यांनी आज खरं तर सकाळचा त्यांना बिग स्टार शो देखील खूप आवडला. त्यांनी म्हटलं ब्लॉकबस्टरच असणार आजचा शो, कारण की स्टार्टपासूनच त्यांनी सोनू निगम यांचा शो ऐकत होत्या आणि त्याचे रिप्लाय देखील दिलेत आणि आय लव्ह सोनूदा असं त्यांनी देखील पाठवलं आहे. आणि तर थँक्यू सो मच सोनाली ताई, आपल्या नियमित श्रोते आहेत जे आहेत अकलूज माळशिरस सोलापूर येथून. तर खूप दिवस झाले त्यांची देखील फरमाईश राहिली आहे. तर ऐकूयात सोनाली बारबोलेताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर धडकन हा चित्रपट कोणी देखील विसरणार नाहीये, त्याच्यातली गाणी आणि तो चित्रपट कोणीही विसरणार. तिथे तर अक्षरशः इतके साधी बोळे अक्षय कुमार आपल्याला दिसतात. एक वेगळाच त्यांनी तिथं कॅरेक्टर केलं की ते खूप आवडलं होतं लोकांना. आणि त्याच चित्रपटातील एक गीत आहे आणि ते गीत शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं आहे. तेच गीत ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत. कोणी सांगितलं होतं हे गीत, परत मी विसरून गेले.

यांची फरमाईश होती धडकन या चित्रपटातील. कोणी सांगितली तुम्हाला धडकन या चित्रपटातील फरमाईश? मी विसरूनच गेले. आता फरमाईश मध्ये हा सापडले. संदीप तुकाराम कुंभार राहणार खिलारवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून. त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे. आणि ते गीत म्हणजे सुरुवात होते अलका याज्ञिक यांच्या आवाजातून. आणि ते गीत सुरू होत आणि असं म्हणत जे गीत सुरू होतं ते अलका याज्ञिक यांच्या आवाजात सुरू होतं. आणि तेच गीत खूप लोकप्रिय झालं होतं. उदित आय थिंक सो उदित नारायण की कुमार शानू यांच्या आवाजातील गीत आहे. उदित नारायण राईट. उदित नारायण यांच्या आवाजातील गीत आहे. नदीम श्रवण यांचं म्युझिक, समीर यांचं गीत आहे. आणि खूप छान हे गाणं सर्वांनाच आवडतं. चित्रपट देखील खूप आवडलेला आहे. आणि त्याच्यातलं एक कडवं म्हणजे मैं तुम्हें चाहूं तुम्ही कोसर्या

असं म्हणत ते खरं तर गाणं होतं आणि ते कडवं खूप लोकप्रिय ठर झालं. आणि मग हो गई तुझे पे फिदा मैं सूली चढ़ गई चढ़ गई चढ़ गई असं म्हणत ते गीत परत एंड पर्यंत येतं. आणि खूप सुंदर हे गाणं आहे, लोकप्रिय ठरलेलं एव्हरग्रीन 90s मधलं गाणं आहे. ऐकूयात संदीप तुकाराम कुंभार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

अक्षय कुमार स्पेशल आजचा व्हॉट्सअपवर महेश गाणी हा कार्यक्रम करतोय आपण, आणि अक्षयचं कोणतं गीत तुम्हाला का आवडतं हे देखील तुम्ही सांगू शकता. त्याची कारकीर्द खरं तर खूप मोठी आहे आणि तो वेगळाच एक बॉलिवूडमधला स्टार आहे, तर त्याचा बर्थडे आपण आज सेलिब्रेट करतोय. पुढची फरमाईश देखील त्यांचं हे गीत मला फार आवडतं, संघर्ष या चित्रपटातील. हा चित्रपट मला पाहायचा होता पण युट्यूबवरती काय मला अवेलेबल नाही झाला. नक्कीच काय चित्रपट आहे ही सारखी मला मनात एक काय म्हणतात की मनात होतं ना ते पाहायचंच असतं, आणि काय नेमकं आहे चित्रपट, एक्साइटमेंट मला खूप आहे की ह्या चित्रपटाचं काय आहे नेमकं. संघर्ष चित्रपट 1999 आला, पण चित्रपटातली ही दोन गाणी आत्ताच ट्रेंडिंगमध्ये खूप आली. पहली पहली बाज बलिए दिल गया हाज बलिए,

गया असं हे गाणं आहे. सोनू निगम आणि साधना सरगम यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. आणि याच चित्रपटातील जे गीत पुन्हा एकदा सोनू निगम यांच्या आवाजातील ते म्हणजे मला फार आवडते ते पण गीत. मुझे रात दिन बस मुझे चाहती हो हे जे खरं तर गाणं आहे कुठेतरी अगं ते इतकं गोंडस गाणं वाटतं ते गाणं ऐकताना. आणि हे देखील तसंच सुंदर गाणं आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. दाळफळ येथून आपले नियमित श्रोते आहेत अमोल काकडे, रोहन शिंदे, निशांत शिंदे, अजित गोडगे, गणेश बारबोले, आधारस्तंभ रणजित बारबोले, अमर अजय, नवनाथ भैया बारबोले, पप्पू घुमरे, हिंदुस्तान लवर. आणि त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे. विश्वासू अमोल काकडे लवर, ट्रॅक्टर लवर आहे ते. खरं तर त्या दिवशी भेट झाली आहे ट्रॅक्टर लवर सोबत दारफळमध्ये. तर ऐकूयात जे सर्व आपले दारफळचे श्रोते आहेत काकडे सर आणि म्हणजे अमोल काकडे सर आणि म्हणजे ट्रॅक्टर लवर अमोल काकडे सर आणि त्यांच्यासोबत जे सर्व त्यांचे मित्र आहेत दारफळचे यांची व्हॉट्सअपवर मॅसेज.

लॉट्स ऑफ फरमाईश गाणी या कार्यक्रमात आज आपण सेलिब्रेट करतोय अक्षय कुमार यांचा बर्थडे आणि खूप सुंदर आणि छान छान गीतं अक्षय कुमार यांची येत आहेत. तर चला आजचा कार्यक्रम देखील खूप छान वाटतोय असं आपले बरेच श्रोते मला सांगताय. थँक्यू सो मच. तर पुढची फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवसानंतर डॉक्टर साहेबांची फरमाईश आलेली आहे, काय म्हणतात पाहूयात. शुभ दुपार रेडिओ तेरणा आणि आरजे प्रगतीताई आणि रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोतांना माझे नमस्कार. आज आपण रेडिओ तेरणावरती व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमात आपले लाडके खिलाडी अक्षय कुमार यांचा वाढदिवस औचित्य साधून आपण त्यांची गाणी ऐकण्याचा आनंद घेत आहात. मित्रांनो, अक्षय कुमार यांची गाणी म्हटलं की कधी मूड कसाही असला तरीही आनंद होतो. त्यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगत आहे. अक्षय कुमार यांचं मूळ नाव राजीव भाटिया आहे. त्यांच्या आज 1987 पहिला चित्रपट अवघ्या काही सेकंदाची एक छोटी भूमिका केली होती त्यांनी, ज्यात तो मार्शल आर्ट्स ट्रेनर बनला होता आणि या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या पात्राचं नाव होतं अक्षय. वा, तर त्यांनी ते नाव इतकं आवडलं की त्यांनी स्वतःचंच नाव बदलून अक्षय कुमार ठेवलं. खूप छान सर माहिती सांगताय तुम्ही हे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खिलाडी या नावाचे तब्बल 8 चित्रपट केलेले आहेत. तर मला अशा खिलाडीचा आज बर्थडे असल्यानं आज आम्हाला गीत ऐकायचं आहे, हमको दिवाना कर गए या चित्रपटातील सरांना गीत ऐकायचं आहे. आणि आज मी काही मेसेज पटकन पाहिला नाही तर लक्ष नाहीये आमच्याकडे आणि तुम्ही म्हणायचं आहे असं म्हणताय ते. कधी कधी असं होतं की जे श्रोते आहेत की त्यांना आशा असते मी गाणं म्हणावं आणि मी म्हणत नाही कधी कधी. आपले बाळासाहेब सर देखील आहेत की त्यांना आवडतं मी गाणं म्हटलेलं. तर थँक्यू सो मच. तर आज अक्षय कुमारचा वाढदिवस होता म्हणून इतके दिवस मी फरमाईश दिली नाहीये असं म्हणतायत. तर नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. तर जे गीत खरं तर मी ट्राय करते सर, मला जमेल की नाही माहिती नाही, पण खूप दिवसांनी खूप म्हणजे वर्षांनीच म्हणते की हे गीत मी ऐकते. अक्षय कुमार आणि कटरीना कैफचे खरं तर ब्लॉक बस्टर राहिले त्यांच्यासोबत चित्रपट. जेव्हा त्याची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली होती अक्षय पाजेंसोबत बस्टर राहिले त्यांच्यासोबत चित्रपट जेव्हा त्याची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली होती अक्षय पाजेंसोबत तिची खूप जोडी लोकांना आवडली होती आणि त्यांचे चित्रपट देखील गाजत होते.

जाना, हमको दीवाना कर गए। दिल ना लगाती तो अच्छा था, ना तड़पाती तो अच्छा था। अब दिल को क्या समझाना, हमको दीवाना कर गए। ट्राय केलं सर, आय डोंट नो कसं झालंय कसं नाही, ऐकायला मला माहिती नाही। आज बऱ्याच वर्षानंतर हे गाणं ऐकलंय मी, तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा। ऐकूयात डॉक्टर बाळासाहेब वरपे सर संगमनेर येथून, आपले नियमित श्रोते आहेत, ऐकूयात आणि आनंद घेऊयात।

हमको दीवाना कर गए या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे. आणि ही जोडी जी होती त्यावेळेस खूप लोकप्रिय झाली होती. कटरीना कैफ यांच्या येण्याने एक वेगळे चित्रपट अक्षय कुमार यांच्यासोबत त्यांनी केले आणि त्यांनी स्वतः देखील सांगितलं त्यांच्या यशामध्ये अक्षय कुमार हे त्यांच्यासाठी लकी ठरले होते, कारण की त्यांच्यासोबत केलेले चित्रपट हे खूप

लक्ष्मण मुर्मे, राम मुर्मे, दिगंबर सगर, विजय दुधंबे, सुधर्मा भोसले, नागनाथ साळुंके, सुनील काळे, अर्जुन सगर, विशाल लोमटे आणि सूरज धावणे आम्ही सर्वांनाच हे गीत ऐकायचं आहे. आज मी गॅस आणण्यासाठी सोलापूरहून हैदराबादला जात आहे, तर नक्कीच सर सावकाश येणं जाणं व्यवस्थित या आणि नक्कीच तुमच्या या गाण्याचा आनंद घ्या. ऐकूयात जानवरी चित्रपटातील आपले नियमित जे श्रोता आहेत, भारत गॅस ड्रायव्हर संघाचे सर्व जे त्यांचे मित्र आहेत दयानंद जाधव सरांचे, लोहारा धाराशिव यांची व्हॉट्सअप ऑन माय शी.

रोहान यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात. पहिल्यांदाच फरमाईश पाठवतात रवी डोके. सचिन देसाईंचे इंचगाव मोहोळ. बऱ्याच वेळेस पण बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली. आय थिंक सो मी वाचलंय हे नाव बऱ्याच वेळेस. रवी डोके सर, सचिन देसाई, इंचगाव मोहोळ, सोलापूर येथून. तर आज सगळ्यांना गीत ऐकायचं आहे अक्षय कुमार यांचं. आरजू या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सोनू निगम पुन्हा एकदा आहेत गाण्यामध्ये आणि अनु मलिक यांचा देखील आवाज आहे. तर अक्षय कुमार यांचं हे वेगळं गीत त्यांनी पाठवलं आहे. तर आनंद घेऊयात. कोणतं गीत आहे मी देखील पहिल्यांदाच हे गीत ऐकणार आहे. ऐकूयात रवी डोके, सचिन देसाई सर, इंचगाव मोहोळ, सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: छान असं गीत होतं. पुढची देखील फरमाईश ऐकूयात. बऱ्याच श्रोते आणखीन इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत रेडिओ तणाच्या फरमाईश या कार्यक्रमात, तर नक्कीच प्रयत्न करते. पावणे तीन, बापरे इतके लवकर कसं काय पावणे तीन वाजले बरं. आणखीन तर भरपूर फरमाईशी राहिलेले आहेत, तर पुढची फरमाईश घेऊयात. दे तना दन या चित्रपटातील गीत आहे आणि अक्षय कुमार, कटरीना कैफ पुन्हा एकदा सुपर डुपर हे देखील गीत राहिलेलं आहे. प्रीतम यांचं म्युझिक आहे. तर श्रोते आहेत ते म्हणतात, मी बऱ्याच वेळेस फरमाईश टाकून देखील पूर्ण नाही झाली आहे. शाळेतून आल्यावर मी कार्यक्रम ऐकत असतो. तर चैतन्य गोडबोले आणि पार्वती पुणे येथून त्यांनी फरमाईश पाठवली आहे. तर चैतन्यजी, आपली फरमाईश मी नक्कीच पूर्ण केली याच्या आधी मला आठवत आहे, पण बऱ्याच दिवस झाले नाही झाली आहे हे मला माहिती आहे. तर आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करूयात. अक्षय पाटीलच्या बर्थडेनिमित्त तुम्ही हे गीत पाठवलं त्याबद्दल आभारी आहे. आणि असंच ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM. ऐकूयात चैतन्य गोडबोले, पार्वती पुणे यांची व्हॉट्स अ फरमाईश.
1: पैसा क्या बात है, क्या चीज है पैसा, क्या बात है, क्या चीज है पैसा, क्या

तर अक्षय कुमार आता देखील ऍक्टिव्ह दिसतात आपल्याला, कारण की बरेच त्यांचे न्यू चित्रपट देखील आपण पाहतोय की अपकमिंग त्यांचे चित्रपट आहेत. तर अशा अक्षय कुमार पाजींचा आज आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय. पुन्हा एकदा आरजू या चित्रपटातील मला पण हे गीत फार आवडतं, तर तेच गीत आज आपल्या श्रोत्यांनी पाठवलेलं आहे. तर छान असं गीत आहे, तर आपण या गीताचा आनंद घेऊयात. तर पुढची फरमाईश आलेली आहे दारफळ सिन्हा, तालुका माढ जिल्हा सोलापूर येथून. सध्या मी पुण्यामध्ये आहे, आम्हाला गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत आहेत अतुल काकडे, सूरज काकडे, एस के फ्रेंड्स, हांडेवाडी पुणे, प्रतीक बरकडे. आज सर्वांनाच आम्हाला गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच फरमाईश पूर्ण करते असं तुमची. आणि त्याच्यातलं मला खरं तर माधुरी दीक्षित खूप छान दिसते म्हणून ते गाणं फार आवडतं. तुम्हाला पण असं काही असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकता की काय आवडतं या गाण्यामधलं. आणि परत मग ते लहेजामध्ये बोलणं असेल म्हणा की तो म्हणणं असेल अलका याज्ञिक यांचं, ते देखील खूप छान वाटतं ऐकताना की तेरी दिल दिल में आ गए हम तो तेरी दिल में रहेंगे तो तेरी पूजा करेंगे झूठा. खरं तर हे गाणं खूप छान वाटतं पाहायला देखील, तेवढंच गोडसं गाणं आहे. तर ऐकूया दारफळ सिन्हा येथून आपले जे सध्या पुण्यामध्ये आहेत असे आपले श्रोते अतुल काकडे, सूरज काकडे, एस के फ्रेंड्स, हांडेवाडी पुणे, प्रतीक बरकडे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आणखीन भरपूर फरमाईशी घेण्यास राहिलेल्या आहेत, तर मला यानंतर सांगावं वाटतं आपल्या श्रोत्यांना की ज्यांना तू चीज बडी है मस्त मस्त हे जे गाणं ऐकायचं आहे अशा श्रोत्यांनी पटकन मला याच्यानंतर मेसेज पाठवायचा आहे, त्यांची फरमाईश घेणार आहे, ते लक्ष ठेवा. यानंतर आपण जे खूप त्यांचं लोकप्रिय गाजलेलं गीत आहे तू चीज बडी है मस्त मस्त या गीतासाठी देखील भरपूर फरमाईश आल्या, पण प्रत्येकाची मला नावं नाही आता घेता येणार, पण ज्यांनी हे गीत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे अशांनी पटकन याच्यानंतर मला मेसेज करायचा आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात. अक्षय कुमार यांचा खिलाडी 786 हा जो चित्रपट आला होता, हिमेश रेशमिया यांचं गीत आहे, खूप सुंदर असं, हे देखील खूप गाजलं होतं त्यांचं गीत. हेच गीत ऐकायचं आहे सारिका लोंढे, भैरवनाथ शुगर, सोनारी, जिल्हा धाराशिव, अक्षय कुमार यांचं हुक्का बार हे गीत ऐकायचं आहे. माझी मैत्रीण पण यात गाणं ऐकूचे इथे गाणं ऐकायचं आहे तिला देखील. पूजा मोरे, राधा सावंत, मनीषा मोरे, निकिता गाडेकर यांची, तर सर्व मैत्रिणी आहेत लोंढेवाडी या गावच्या आहेत, लोंढेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून. तर ऐकूयात सारिका लोंढेताई, तसंच ज्या सर्व त्यांच्या मैत्रिणी आहेत पूजाताई, राधा सावंतताई, मीनाक्षीताई, निकिताताई आणि सर्व ज्या लोंढेवाडीच्या ज्या सर्व त्यांच्या मैत्रिणी आहेत यांची व्हॉट्सअपवर माहिती. सुंदर असं गीत आहे,

चला, मोहरा या चित्रपटातील गीत बऱ्याच जणांना ऐकायचं होतं, त्यामुळे तू चीज बडी हे मस्त मस्त हे त्यांचं खूप गाजलेलं गीत आहे आणि खूप आयकॉनिक राहिलेलं असं गीत आहे, तर हे गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत आपले, ते म्हणतात अक्षय कलाकारास खूप शुभेच्छा. अनंत देशमाने खामसवाडी तालुका कळंब यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तसंच राक्षीमामा सुलतानपूर येथून आपले नियमित श्रोते आहेत, राक्षीमामा यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच आपले नवीन श्रोते आहेत जे ऍड झालेले आहेत म्हैसगाव तालुका माढा येथून, आकाश भोईटे, आपला आवाज खूप छान आहे, थँक्यू सो मच सर. माझा छोटासा उद्योग समूह आहे, त्यामध्ये कापड दुकान, माल वाहतूक गाडी, रिक्षा, ट्रॅक्टर, माळव्याचा व्यापार, ओके, इलेक्ट्रॉनिक दुकान, अशी अनेक व्यवसाय आहेत. अशा माध्यमातून अशोक शिंदे यांची जुनी मैत्री आहे, त्यांनीच मला रेडिओ देण्याची लिंक पाठवली आहे आणि आज मला देखील अक्षय कुमार यांचं गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर असेच आपले जे आपले साताऱ्याचे श्रोते आहेत, नियमित श्रोते पण लाईव्ह असून देखील मेसेज न करणारे, पण आज ऐकून मेसेज केलाय बरं त्यांनी. तर आपले श्रोते आहेत महेंद्र कुमार चव्हाण राजधानी सातारा येथून, आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना देखील असे गीत ऐकायचं आहे. परत आणखीन कुठले तरी श्रोत राहिले बहुतेक, येस, आणखीन एक श्रोते आहेत शिवानंद मोरे, असं शिवनंदा मोरे आणि त्यांचे हजबंड देखील आहेत सोपान मोरे, आम्हाला पण हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच त्यांची देखील याच्याआधी आय थिंक सो बड्डेच म्हणते तिथे त्यांनी हॅपी बड्डे आशाताई कालचं पाठवलं होतं, काल पण त्यांची मला फरमाईश घेता नाही आली. ते आहेत हिंगोली येथून, तर औंढा नागनाथ हिंगोली येथून, तर थँक्यू सो मच. आम्ही दोघं पण कार्यक्रम ऐकतोय, छान कार्यक्रम होतात असं त्यांनी सांगितलंय, तर थँक्यू ताई. नक्कीच ऐकूयात शिवनंदा ताई आणि सोपान सर आणि तसंच राक्षीमामा सुलतानगर येथून आणि तसंच महेंद्र चव्हाण सर सातारा येथून आणि आणखीन कोण राहिलं, आपले नवीन श्रोते जे ॲड झालेले आहेत ते म्हणजे आकाश नागनाथ भोईटे म्हैसगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर चला आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा.

आणि हेच गाणं ऐकायचं आहे आज 5-6 महिन्यानंतर ज्यांनी फरमाईश. मी म्हटलं तर मला मेसेज करा, खाली खूप जातात मेसेज. तर आपले नियमित श्रोते आहेत ते देखील विनायक गोसावी, महादेव गोसावी, सागर कवाडे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथून. बऱ्याच दिवसानंतर त्यांनी देखील फरमाईश पाठवली होती. तर सुविचार देखील त्यांनी पाठवला आहे. व्यस्त असावं कामानं, शांत असावं मनानं आणि बिनधास्त असावं आयुष्यानं. सागर कवाडे सर नियमित श्रोते आहेत ते देखील, तर त्यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत सागर कवाडे सर, यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे.

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश जे श्रोते आहेत त्यांना देखील एक गीत ऐकायचं आहे. बरेच दिवस झाले ते देखील फरमाईश पाठवतात पण त्यांची देखील मला फरमाईश घेणं नाही झालं. तर असे श्रोते आहेत आपले, आय थिंक सो औसा इथून आहेत, विजय बनसोडे असं त्यांचं नाव आहे. आज त्यांना देखील गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत सुनील जाधव, योगेश यादव, सचिन पाटील, मणिनाथ कांबळे हे देखील आहेत असं त्यांनी सांगितलं. विजय बनसोडे औसा येथून त्यांना हे गीत ऐकायचं आहे. ते म्हणजे अक्षय कुमार यांच्या अक्षय या नावावरती गाणं आलं होतं. तर तेच गीत दुसरं देखील आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. त्या म्हणजे जनाबाई पांडुरंग डोलारे ढोकी येथून आपल्या नियमित श्रोत आहेत. तर बऱ्याच दिवसानंतर महिन्यानंतर त्यांची फरमाईश आली आहे. त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. आणि जे आपले नियमित श्रोते आहेत सैफान शेख सर यांना देखील आज गीत ऐकायचं आहे. तर त्यांच्या आवाजातच त्यांनी व्हॉइस पाठवला आहे. काय म्हणतायत ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांचा व्हॉइस आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार, मैं नाइकवाड़े नगर तालुका मोहर जिला सोलापुर से सैफान शेख बोल रहा हूँ. मैडम, आपका बिग स्टार जो सोनू निगम पर आपने पेश किया वो बहुत ही अच्छा लगा, बहुत ही बढ़िया. रेडियो क्लासिक शो जो था आपका, वो भी राम लक्ष्मण पर जो था, वो भी बहुत अच्छा लगा. मैं पेटी सर का मोहब्बत इस थीम को लेकर जो उन्होंने किया वो भी मुझे बहुत अच्छा लगा. काफ़ी मोहब्बत के साथ उन्होंने ये स्वरबहार प्रोग्राम पेश किया था. बिग स्टार के लिए एक सुझाव देना चाहता हूँ कि जब आप किसी भी एक्टर या टेस्ट पर प्रोग्राम पेश करें तो उसी फिल्मों से थोड़े थोड़े साउंड ट्रैक भी आप अगर सुनवाएंगे तो बहुत रोचक प्रोग्राम बनेगा. आज के इस कार्यक्रम में मुझे अक्षय कुमार पर एक गाना सुनना है, उनके जन्मदिन के मौके पर कुमार सानू का गाया हुआ खिलाड़ियों का खिलाड़ी इस फिल्म का. मुझसे प्यार करना है इतना तू समझ ले, मुझसे प्यार करना है इतना तू समझ ले. अच्छा लगो आजा नहीं ते बच के तू निकल ले. अरे ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे सादे अक्षय अक्षय. कभी बैंग कभी बोंग वैसे अक्षय अक्षय. ये गाना मुझे सुनना है. ये गाना आप मुझे जरूर सुनाइएगा. और 15 दिन के बाद मैं ये वॉइस भेज रहा हूँ. मैडम, आपसे रिक्वेस्ट है कि इसे जल्द से जल्द शामिल कर लीजिए. और इस गाने को सुनने के लिए कुबीर मस्के, मोहम्मद अत्तार, आजम इरम और सभी घर के जितने भी हैं सभी इस गाने को सुनना चाहते हैं.
0: तर आज तीन देखील कसे वाजलेत हे नक्कीच मला समजलंच नाही. आणि आणखीन देखील खूप फरमाईश राहिल्यात. तर ज्या श्रोत्यांच्या फरमाईश राहिल्यात, अहमद शेख सर धाराशिववरून बोलतायत. सर, आय एम रिअली सॉरी, वेळ खूप झाला आणि तुम्ही 2:15 खरं तर मेसेज केलाय पण तरी देखील माझ्याकडून राहून गेली फरमाईश. आणि 2 तासात अक्षय कुमार नाही होत, शॉर्ट आउट नाहीच होणार येतो. त्याची इतकी गाणी आहेत की आणखीन बरीचशी गाणी आहेत जी आपल्याला देता नाही आली. पण ह्याच गीतासोबत मी आरजी प्रगती इथंच थांबते. 3:05 आजचा कार्यक्रम खूप छान झालाय असं बऱ्याच श्रोत्यांनी मला सांगितलंय. तर त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर्वांची. आणि सॉरी देखील म्हणते की मला नाही घेता येत बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी, त्याबद्दल खूप खूप सॉरी पण म्हणते. तर असंच ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. आणि पुन्हा एकदा खिलाडी ओके खिलाडी ज्यांना म्हटलं जातं अशा अक्षय कुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आणखीन ते सक्रिय आहेतच कामांमध्ये कारण ते खूप एक्झरसाईज करतात, खूप स्वतःला स्ट्रॉंग ठेवतात आणि खूप छान त्यांचा स्वभाव आहे असं देखील सांगण्यात येतं. आणि छान वाटतं शेख सरांनी तुमचं कौतुक केलं असं म्हणतात ओम प्रकाश गीते सर. थँक्यू सो मच सर. तर असंच ऐकत राहा, भेटूयात उद्या एका वेगळ्या. उद्या खरं तर बैलपोळा आहे. आपल्या श्रोत्यांना मला सांगावंसं वाटेल जाता जाता की आपल्याकडे देखील बैलपोळा कसा सेलिब्रेट केला जातो. मला पाहायला खूप आवडतं माहिती, जी संध्याकाळी त्यांची मिरवणूक केली जाते ना मला खूप आवडतं. माझ्या आजीच्या गावी बैलपोळ्याची विषय मी सांगणारच आहे उद्या आम्ही काय काय करायचो लहानपणी. पण आपल्याकडे देखील असे आपले बळीराजाला साथ देणारे जे बैल आहेत ते खूप मोठा त्याचा आधार असतो. या आधाराबद्दल नक्कीच तुम्ही आज मला फरमाईशमध्ये उद्याच्याला तुम्ही बैलपोळ्यावरती आपण तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकता, तुमचा किस्सा सांगू शकता बैलपोळ्यावरती, बैलाविषयी काही आठवण असेल तर ती देखील तुम्ही शेअर करू शकता उद्या. मला नक्कीच मला आशा आहे की जास्तीत जास्त आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडे बैल आहेत तर त्यांची नक्कीच आठवणी, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतील मला. आणि त्यांच्यावरती तर आपण उद्या गीत देणार. शेतकऱ्याचा बळीराजाचा तो आधार आहे खूप मोठा, तर अशा बैलपोळ्याच्या देखील आपण तो सेलिब्रेट करणारच आहोत. म्हणजे शुक्रवारी आहे खरं तर आय थिंक सो बैलपोळा, पण नक्कीच तुम्ही मला त्या शुक्रवारी या आठवणींसोबत नक्कीच शुक्रवारी तुम्ही मला मेसेज करा. तर आजच्या पुरतं तर इथेच थांबते, भेटूयात उद्या. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

హలో 9821062122 BPL. అరే 9820262 35 మ్యాక్స్ టచ్ చే.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्यांचा जो जीवन प्रवास असतो तोच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास। ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत। मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत, सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत। त्यांचं बी ए प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत। संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: धन्यवाद तुमचे। हॅलो तेरणा।
1: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 मध्ये पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
2: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो। माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं। बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत।
1: अच्छा, फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी इथल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत।
2: नक्कीच नक्कीच।
1: सध्या तुम्ही प्रेझेंट मध्ये का पास्ट मध्ये?
2: मी पास्ट मध्ये आहे। मी रिलेट करतोय की सध्या जे बदल दिसत आहेत मला आणि मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जे जे होतं माझ्या आजूबाजूला, तर त्यांना मी रिलेट करतोय। बऱ्याच सारे नवीन गोष्टी दिसत आहेत, बरेच सारे चेंजेस दिसत आहेत, बरेच सारे ऍडिशन दिसत आहेत इथे, तर खूप चांगलं वाटतंय। म्हणजे हा जो म्हणजे ही जी फिलिंग आहे नक्की शब्दामध्ये व्यक्त करता न येण्यासारखी आहे, खूप छान वाटतंय।
1: अच्छा, 2003 त्या तुमच्या कालावधीतले बरेचसे लोक पण आठवत असणार, तुमचे फ्रेंड सर्कल आठवत असणार आहे, तुमचे लेक्चर्स आठवत असणार आहेत, तो नेमका ती कशी जर्नी होती ते सांगा।
2: सी, आमच्या वेळी असं होतं की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ह्या दोन बॅचेस होत्या ज्या एक सोबत राहायच्या, कारण सिलेबस आणि कोर्स सेम होता, त्यामुळे अप टू बी सगळ्यांचं म्हणजे क्लासेस सेम राहायचे। तर जे मित्रांचं एकदम क्लोज असोसिएशन होतं आमचं, आणि आताही त्यातले बरेचसे मित्र पुण्यामध्ये आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत, बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचसे जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे। काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत, कनेक्ट मध्ये आहेत।
1: अच्छा,
2: तो एक चांगला भाग आहे।
1: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असा आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात, तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती? तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
2: ओके, सी, ज्यावेळी माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचा रिझल्ट यायचा आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची, आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे। तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं। तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा, आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे जे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड, सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज। तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर, मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल, सोलापूरचं असेल, तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे, त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं।
1: अच्छा, तुमचा अंबाजोगाई पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं?
2: येस।
1: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळ्या कॅम्पस पाहून, त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 मध्ये ऍडमिशन झालेलं असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथल्या कॅम्पसमध्ये व्हिजिट करून? तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
2: सी, त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली, आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला। बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते, म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंग पासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं, तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता। आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
1: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 वर्षाचं डायरेक्ट सेकंड इयर पासून, तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये? तुमचं दररोजचं करिक्युलम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर ह्या कशा राहिलेल्या?
2: सी, टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
1: ओके.
2: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला. बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
1: मग आता 2003 तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात, त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं, किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
2: सी, त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता. 2003 इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते, तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, मग त्याच्यासाठी परस्यू केलं, त्याच्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही, मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचंय, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
1: आता हे जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय, तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
2: ओके, तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी माझं थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी एक वर्ष जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली, त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
1: ओके.
2: मग त्याच्यानंतर मी कॅटची एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मी बरेच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
1: ओके.
2: तर 2004-2006 माझा हे 2 जी होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. एक वर्ष मी हे प्रिपरेशन मध्ये स्पेंड केली होती, बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग, कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डची जी नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे, एमबीए करायला पाहिजे की नाही, किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं, हे सगळी इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या एका वर्षामध्ये केली. आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं, एमबीए मार्केटिंग केलं आणि एक वर्ष मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं. 1 वर्ष 3 असेल तो माझा पहिला जॉब होता. त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो, स्टार्टअप होतो मी त्यावेळी. तर 1.5 वर्ष काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो. ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स, जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात. आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो, म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता. दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल. तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 वर्ष 1 महिन्याचा टेगोटेकमध्ये. 2007 ते 2019 जूनमध्ये मी ती कंपनी सोडली. तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो. मी पुण्यामध्ये सुरुवात केली, 5 वर्ष पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर. त्यानंतर मी प्रमोट झालो ऍज अ असिस्टंट मॅनेजर. मी नाशिकला 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा. माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची. त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर. तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली, त्यानंतर मी गुजरातला गेलो. मुंबईवरून मी गुजरातला गेलो, तिथे 3.5 वर्ष काम केलं. तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो. त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो, कम्प्लीट रिजन. असं करून मला त्या 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये असा व्हर्सेटाईल एक्सपिरियन्स मिळाला, ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज, भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियामध्ये काम करू शकलो. त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली, आता जी म्हटलं शुंक इंटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी. इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे, पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, एमपी आहे, गोवा आहे आणि साऊथ कर्नाटक आहे. तर बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेकुटेक मधला, त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय. आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत, प्रत्येक लोकेशनला टीम आहे.
1: अच्छा, मग आता ही जर्नी जी आहे ती तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात, पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात, त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं, म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं, कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेलं की तुम्ही जे पाहिजे होतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे मिळत गेलं की त्यासाठी पण संघर्ष करावा लागला, तुम्ही काय सांगाल असं?
2: नवीन आता जी स्टुडंट आहेत कॉलेजमध्ये किंवा येणारे जी स्टुडंट आहेत त्यांना मी फक्त एकच मेसेज देऊ इच्छितो की तुमचे बेसिक्स तुम्ही प्लीज क्लिअर करा.
1: ओके,
2: कारण इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट द बेसिक्स. माझं मी फॉर्च्युनेट होतो, मी डिप्लोमाला ज्यावेळी होतो त्यावेळी मला टीचर अशी होती की ज्यांनी माझं बेसिक्स क्लिअर केलं. मी त्यानंतर तेरणामध्ये आलो, इथे असे प्रोफेसर्स मिळाले मला ज्यांनी मला बेसिकमध्ये एकदम पक्क केलं. आताच्या जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट आणि फास्ट ह्याच्यामध्ये थोडासा बिलीव्ह करतात ते. तर शॉर्टकट न लावता एज्युकेशनमध्ये बेसिक्स क्लिअर करायला पाहिजेत. ज्यावेळी तुमचे बेसिक्स क्लिअर असतात तुम्ही कुठल्याही लेवलला गेला तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही. आता मी ही जर्नीतून गेलोय, ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला, बट माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्याच स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता, ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये.
1: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
2: अॅक्सोल्युटली अब्सोल्युटली.
1: बरं,
2: खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात, तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: बरं, मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत, म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे, ओव्हरऑल सांगतो मी फक्त इंजिनिअरिंग म्हणून नाही ओव्हरऑल एज्युकेशन बेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्टेज आहे किंवा किती डिसएडव्हान्टेज आहे?
2: डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा जो आहे तो खूप ऍडव्हान्टेज आहे सध्याच्या स्टुडंटना, बिकॉज इन्फॉर्मेशन इज समथिंग जी त्यांना मिळते आता दॅट वॉज नॉट इझिली अवेलेबल ड्युरिंग माय टाइम.
1: ओके,
2: म्हणजे 2000 ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट करायचे होते त्यावेळी आम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. जो रिपोर्ट असायचा तो आम्हाला कॅफेमध्ये जाऊन एक तास इंटरनेट घेऊन, ज्यावेळी आम्हाला इंटरनेट सुद्धा ठीकसे वापरता येत नव्हतं तर तो काळ तो होता. आताच्या पिरियडमध्ये मुलांना इंटरनेट इझिली अवेलेबल आहे, ऍक्सेसिबल टू एव्हरी वन, आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम, हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचंय तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता. तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि ते बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
2: डेफिनेटली डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे, बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च. इट्स
1: चॅट जीपीटी आलेला, एआय सिस्टीम खूप इझी केलेला आहे.
2: येस,
1: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे, हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
2: कुठल्या सिस्टीममुळे?
1: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळ्या सिस्टीम आलेले त्याच्यामुळे, ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
2: नाही, सी ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
1: ओके,
2: बट फॉर दॅट टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकल्स मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड, ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन, लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती आता. इवन दो जी कन्सेप्ट असेल, टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम, प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
1: म्हणजे एक मूलमंत्र लक्षात येतोय आतापर्यंतचे तर आपल्या डिस्कशनमधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट करायला हवं. टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
2: येस.
1: अच्छा, तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणला की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल, बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडंसं.
2: ओके, कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ यू एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर्ड टू टुडेज टाइम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय, त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएस करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉज सपोर्टेड फायनान्शियली एज वेल एज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
1: कारण त्याच्यामुळे सपोर्ट होता आपल्याला पुढे जाण्यासाठी.
2: डेफिनेटली, कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असतील फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
1: अच्छा अच्छा, आणि सोबत वहिनी पण आज आलेले आहेत, तर त्यांच्या बाबतीत पण थोडं सांगा.
2: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे आज. आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो. डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस घेते डान्सचे. तर फॅमिलीचा सपोर्ट ऍट द टाइम ऑफ युअर प्रोफेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण कसं होतं की जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वेळेच्या वेळी ट्रान्सफर होत गेल्या. म्हणजे आता गेल्या 20 वर्षांमध्ये आफ्टर कॉलेज माझ्या जवळपास एक 5 ते 6 तरी ट्रान्सफर झाले असतील बिकॉज ऑफ प्रोफाईल, जॉब प्रोफाईल. तर त्यामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट होता किंवा माझ्या वाईफनी ज्या प्रकारे घर हँडल केलं, कारण रिलोकेटिंग फ्रॉम वन लोकेशन टू अदर इज डेफिनेटली अ टफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये फॅमिली सफर होते, फॅमिलीला घर ऍडजस्ट करावं लागतं, नवीन जागा, नवीन लोक, आणि मुलांना शाळा ऍडजस्ट करावी लागते नवीन ठिकाणी. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये वाईफचा जो रोल होता दॅट वॉज अ पिवोटल रोल.
1: अच्छा,
2: तिने जो सपोर्ट केला तो इट वॉज लाईक रिमार्केबल, लाईक अनडाऊटेबल अँड रिमार्केबल सपोर्ट होता तो.
1: बर बर, आता आता तुमचं इन फ्युचर मध्ये काय तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्हाला आहे अशा जॉब मध्ये राहायचं आहे की ओन एखादी कंपनी स्थापन करणं असं काही करणं असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे?
2: ओके, सी टू बी ऑनेस्ट इन दिस क्वेश्चन इज दॅट मला नोकरीच्या फील्डमध्येच राहायचंय, बट नॉट इन द मेकॅनिकल फील्ड. मला पुढे चालून असं आहे की मला टीचिंग फील्डमध्ये यायचंय, कारण माझा आता हा जो एक्सपिरियन्स झालेला आहे, जो 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अजून एक 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय आणि मला त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये यायचंय. एखाद्या तेरणासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जर अपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली वुड लाईक टू बी अन प्रोफेसर इन दिस कॉलेज.
1: हा थोडासा मला वेगळा विषय वाटतो.
2: येस,
1: कारण बरेच जणांचं मी आता बऱ्याचशा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण नंतर त्यांनी कंपनी जॉईन केली, त्यांना असं वाटलं की लेक्चरशिप मध्ये असं काही नाही असं, किंवा एकदम आता कंपनीमधला असा जॉब प्रोफाईल सोडून टीचिंग असं काही विषय.
2: ह्याच्यासाठी माझा असा दृष्टिकोन आहे की जो एक्सपिरियन्स हवा आहे इंजिनिअरिंग फील्ड, जसं मी म्हटलं की प्रॅक्टिकल आणि थिओरॉटिकल दोन्ही एक्सपिरियन्स हवेत तुम्हाला. कॉलेजमधून जेव्हा आपण पास आउट होतो त्यावेळेला आपल्याकडे थिओरॉटिकल एक्सपिरियन्स खूप अबंडंटली चांगला असतो, बट जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की मशीनिंगमध्ये ज्यावेळी आपण काम करतो, मशीनवर ज्यावेळी आपण काम करतो किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये ज्यावेळी आपण काम करतो, तो नक्कीच वेगळा असतो. तर थिओरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यावेळी आपण एखाद्या जनरेशनला शेअर करू शकतो, डेफिनेटली त्यांच्यासाठी आपण हा एक चांगला एक्झाम्पल सेट करू शकतो.
1: म्हणजे हे तुमच्याकडे जो आता एक्सपिरियन्सचा जो तुमच्याकडे आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आता न्यू जनरेशनमध्ये.
2: डेफिनेटली डेफिनेटली.
1: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आला, तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत. तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
2: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं. सगळ्या फेजमधनं आम्ही गेलो, त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा. म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिक्सच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो. मे बी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल. आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मे बी टेक्नॉलॉजीने त्याच्यामध्ये डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल, बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण.
1: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंगमध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं?
2: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये. मला सिंगिंगची आवड होती बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित ते आता येते
1: आता गाणे शिकतायत की असं म्हणजे म्हणताय
2: मी आता प्रोफेशनली पण गाणे म्हणतोय आता
1: हो का
2: पुण्यामध्ये मी शोज करतो
1: हो
2: बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात
1: बर
2: तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परस्यू करतोय आता
1: ऍज
2: अ प्रोफेशन मी पण पाहतो याला
1: गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की अचानकच आला असा काय विषय झाला
2: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला लहान असताना मी एक वर्ष शिकलो होतो बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन फिनान्शियल कंडिशन मी नाही करू शकलो त्याला मी कंटिन्यू नाही केलं नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशन मध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये डान्सेस व्हायचे त्याच्यानंतर काही ऍक्ट्स व्हायचे बट सिंगिंगसाठी असं कधी नाही करता आलं मला बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता
1: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जी कला अवगत आहे त्याला म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये त्याला असं संधी मिळू शकते आणि ते पुढे जाऊ शकते असा तुमचा अनुभव आहे
2: नक्कीच नक्कीच हे आपल्यावरच डिपेंड आहे आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे
1: बरं
2: कला जी असते ती समोरचा
1: बघून त्याला
2: अप्रिशिएट करतो नक्कीच तर तुमच्यात कला असेल तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत
1: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का नाही
2: आमच्या वर्गात एकच मुलगी होती प्रोडक्शन मेकॅनिकलचं बॅडलं की मुली नसतात एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची बाकी नव्हत्या
1: अच्छा नाही तुम्ही वहिनींकडे बघितलं त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुली असतात
2: ऍब्सोल्युटली कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही असं होतं
1: अच्छा मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती ती एकटीच मुलगी होती मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात तर त्यांना पण हा विषय पण हे कॉलेजमधली जर्नी आहे त्याचे जे रिमेंबरन्स आहेत त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या खूप माणसाला चेरिश करतात म्हणून मी हा प्रश्न विचारला तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात मग असं जर गाण्याची काय आवड असेल कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अलुमिनी यायला विचारायचं की तुम्ही तुम्हाला मग ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत कधी तुम्ही डाऊन फील करत असणार त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे असं आम्ही विचारतो तसं तुम्हाला काय आहे नेमकं म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले कारण तुम्ही तर आता गायक आहात त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करतायत तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल
2: त्यावेळी उस्मानाबाद मध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो गाणी ऐकायचो त्यावेळी कॅसेट्स होत्या त्यावेळी तर ऑडिओ कॅसेट्स मध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात
1: नवी जुनी सर्व
2: येस त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर गाणं
1: नाही
2: असं फिक्स काही नाहीये
1: अच्छा मग तुमचे आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता म्हणून
2: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो मी उदित नारायणची गाणी म्हणतो आणि कुमार सानू
1: बर
2: मेजरली किशोर कुमार
1: अच्छा म्हणजे तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही
2: त्यावेळी त्यांनी डान्स केला
1: होता तुम्ही बरं आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या
2: ओके कुणासाठी डेडिकेट करायचं
1: नाही ते कुणासाठी डेडिकेट तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता कुणालाही करू शकता सगळं
2: नाही माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही वाईफ साठी एक गाणं डेडिकेट करेल तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है
1: नाही असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना
2: मी म्हणून दाखवतो तुम्हाला

0: क्या वाटतं?
1: थँक्यू.
0: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असं, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेलं आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कानं तयार झाले तर आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा, तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहे.
1: थँक्यू.
0: शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचं आहे?
1: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचं.
0: हेच ऐकवायचं आहे. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहे ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छित आहोत ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
1: डेफिनेटली, सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
0: बरोबर आहे. आणि तुम्ही हा जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चालला होता, म्हणजे बेसिक मात्र तुम्ही
1: डेफिनेटली
0: ते परफेक्ट केल्याशिवाय पुढे
1: जाऊ सोडूच नका.
0: येस येस. तर मित्रांनो, हे होते संदेश देशपांडे, जे मूळता राहणारे छत्रपती संभाजीनगर येथील पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली. ते रेडिओ तेरणामध्ये आले. त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा, त्यांची दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला आहे. त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भावी आयुष्यासाठी ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हणलात की आपल्याला ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण उतरायचं आहे, ज्यावेळेस पण अशा पद्धतीनं आपण उतराल त्यावेळेस परत एकदा या. ती पण जर्नी कशी राहणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करूत. पण आज आपण या ठिकाणी आला आणि जे सर्व विचार शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: येस डेफिनेटली, थँक्यू सो मच रेडिओ तेरणा, तुमचे आभार. तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली, नवीन मुलांना संदेश सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभेच्छा, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coe usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: モニーカ
1: ー वो आ गया देखो देखो वो आ

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए। आहा, अरे

ರಾಜುಂಗ ಇನ್ನಾರೇ

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.